300°5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर 102.1 FM मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ 1948 म्हणजेच 7 जुलै 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या पहिल्या सभेला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन। करुनिया मन एक विध, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार। भक्ती मार्गावरच्या पांथस्थांना तुकाराम महाराजांनी ही विनंती केली आहे, पण एवढ्या सहजतेनं सांगितलेलं तत्वज्ञान कळणं, ते उमगणं आणि त्याचं सारतत्व आचरणात आणणं इतकं काही सोपं नाही। पण बहुसंख्य वारकरी चित्त शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या मनात सरल भाव निर्माण होतो। एका वारकऱ्याची ही गोष्ट आहे। एकदा एक प्राध्यापक आणि त्यांचे मित्र हे आळंदीच्या घाटावर दिवसभर काम करून रात्री 10 सुमाराला गाडीनं पुण्याकडे जात होते। थोडं अंतर गेल्यानंतर त्यांना एक अत्यंत वयस्कर वारकरी आपली हाडपी आणि पताका घेऊन पुण्याकडे जाताना दिसला। त्या दोघांनी आपली गाडी थांबवली, वारकऱ्याला गाडीत घेतलं, त्याला विचारलं, बाबा आपण कोणत्या गावाहून आलात आणि किती वर्षांपासून आळंदीच्या वारीला येत आहेत तुम्ही? त्यावर तो म्हणाला, मी परभणीचा आणि 40 वर्षांपासून आळंदीच्या वारीला येतोय। त्यांनी पुन्हा विचारलं, बाबा आळंदीला घाट बांधण्याचं काम चाललंय, बघितलं का तुम्ही? तो म्हणाला, हो साहेब, डोळे भरून काम बघितलं आणि धन्य झालो। मी त्या घाटावरच मुक्काम केला, तिथंच रात्री झोपलो, सकाळी माऊलींचं दर्शन घेतलं, आता गावाकडं निघालो। हे ऐकल्यावर या दोघांनी विचारलं, बाबा तुम्ही त्या घाटाच्या कामासाठी काही 10-5 रुपये देणगी दिलीत की नाही? तो वारकरी अतिशय तळमळीनं म्हणाला, साहेब काय सांगू तुम्हाला, अहो मी गरीब माणूस, काय देणगी देणार? माझ्याकडे अवघे 22 रुपये होते, ते सगळे मी देणगी म्हणून घाटाच्या कामाला देऊन टाकले। त्यावर यांनी विचारलं, आता तुम्ही गावाकडं कसे जाणार, खाणार काय? वारकरी मोकळ्या मनानं म्हणाला, माऊली जसं न्यायचं असेल तसं नेईल, आणि तसे आहेत की माझ्या पिशवीत गावाकडून आणलेल्या भाकरीचे तुकडे आहेत, तेच खाऊन जायचं। वारकऱ्याचे हे शब्द ऐकून दोघही मित्र आवाक झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। वारकरी बाबा पुढं स्टेशनवर उतरले, या दोघं मित्रांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला। जीवनातली एक वेगळी अनुभूती त्यांनी घेतली होती। त्या वारकरी बाबांनी या दोघा मित्रांनी देऊ केलेले पैसेही नम्रपणे नाकारले। इतक्या सर्वसामान्य गरीब वारकऱ्याच्या मनात कुठून आली ही दानत? कुणी बरं या माणसाला शिकवला मनाचा एवढा मोठेपणा? कुठून आली ही माऊलींवरची श्रद्धा आणि अभूतपूर्व असा भक्तिभाव? ही माणुसकी, या सर्वसामान्य वारकऱ्याच्या हातून घडलेली ही हृदयस्पर्शी घटना खऱ्या अध्यात्माचा अर्थ सांगून जाते। शुद्ध मन कसा विचार करते हेही सांगते।
1: विचार पुष्प आपण ऐकलत, लेखक एस के केंगे, वाचक स्वर स्मिता दीक्षित यांचा होता। आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। आता आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, रचना अरविंद आगाशे यांची होती. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर समर्थ रामदास स्वामी यांची रचना गात आहेत उपेंद्र भट्ट.

संत तुकाराम महाराजांचा भंग आपण ऐकलात. गायक कलाकार अजित कडकडे. आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया हिंदी भजन.

मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं, रचना शकील बदायूनी यांची होती. आणि याबरोबरच आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात कडधान्य पिकांसाठी जीवाणू संवर्धकांचा वापर ही माहिती वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य या विषयाच्या माहितीचा भाग तिसरा, तज्ज्ञ डॉक्टर नीना बोर्डे. परिसर सकाळी 6:50 कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी या विषयाच्या माहितीचा भाग तिसरा, सहभाग प्रशांत अवचर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. अवतीभोवती सकाळी 7:00 दिलखुलास हा

महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. विषय आहे हायटेक शेती, प्रगतीची शेती. लेखक प्राध्यापक गोपाळ शिंदे. सकाळी 9:00 लखलख चंदेरी हा कार्यक्रम.

लखलख चंदेरी आज सकाळी 9 वाजता 9:30 लेणा संस्कृतीचं या कार्यक्रमात हरी देवचंद थोरात आणि सहकारी यांनी गायलेली खंडोबाची काही गीतं आपण ऐकू शकाल. 9:45 लोकसंगीत आपल्याला ऐकता येईल. 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पू ना गाडगिळ अँड सन्स. आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत मराठी फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. सुगम संगीत हा कार्यक्रम 11:30. श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात सुरुवातीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, दुपारी 1:05 आणि संध्याकाळी 6:10 गीतबहार. दरम्यान 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम दुपारी 1:55, दुपारी 2:30, संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10 वाजता नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. सायंकालीन सभेत 5:30 युवा दोस्तांसाठी कार्यक्रम युववाणी. कार्यक्रमात जीवनातील अविस्मरणीय गोष्टी याविषयी निवेदन मैथिली जगताप यांचं. 6:30 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात कार्यरत रहा सेवानिवृत्तीचे व्यस्त आणि मस्त जीवन याविषयी ॲडव्होकेट सुनील लाड यांची मुलाखत आपण ऐकू शकाल अमृत कलश या कार्यक्रमात. 7:15 आजचं विधिमंडळ. 7:30 शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात यशोगाथा बळीराजाच्या मातीपासून यशापर्यंत. निवेदन किशोरी वाघोळदे यांचं कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. लोकसंगीत रात्री 8:15 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम. 9:30 मनी टॉक मंथन हा कार्यक्रम 9:45. रात्री 10:30 नभोनाट्य पावडू लेखिका वृंदा दिवाण. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. मध्यम लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण.

0: आम्ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात कडधान्य पिकांसाठी जीवाणू संवर्धकांचा वापर याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: कडधान्य पिकांसाठी जीवाणू संवर्धकांचा वापर. शेतकरी बंधूंनो, नत्र, स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणू संवर्धकांचा वापर हा फायदेशीर आहे. वातावरणामध्ये सुमारे 20% प्राणवायू आणि 78% मुक्त नत्र वायुरूपात अस्तित्वात आहे. या मुक्त नत्राचा उपयोग स्वतःसाठी करून घेण्याची क्षमता कडधान्य आणि द्विदल तेलबिया पिकांमध्ये आहे. रायझोबियम जीवाणू हे वातावरणातलं नत्र शोषून मुळांच्या गाठीमध्ये एक

0: वटून विकराच्या मदतीनं मुक्त नत्राचं रूपांतर रासायनिक नत्रामध्ये करतात. पिकं त्याचा उपयोग करून घेतात. सूक्ष्म जीवाणूंनी स्थिर केलेल्या नत्रापैकी 90% नत्र हे पिकांना उपलब्ध होतं. पीक काढणीच्या वेळी मुळांवरच्या गाठी जमिनीमध्ये राहत असल्यामुळं सुमारे 10% नत्र जमिनीमध्ये मिसळतं. हे नत्र दुसऱ्या पिकाला उपयोगी पडतं. यासाठी कडधान्य पिकांच्या मुळाच्या सान्निध्यात असलेल्या जमिनीमध्ये रायझोबियम या सूक्ष्म जीवाणूंची संख्या योग्य प्रमाणात असावी. नत्र स्थिरीकरण करणारे रायझोबियम प्रयोगशाळेमध्ये वाढवून संवर्धक निर्मिती केली जाते. रायझोबियम जीवाणूंचं उपयुक्ततेनुसार 7 गट पडतात. एका गटाचे जीवाणू दुसऱ्या गटाला उपयोगी पडत नाही, त्यामुळं बियाण्याला जीवाणू संवर्धक वापरताना ते कोणत्या गटाचं आहे हे पाहावं. प्रत्येक गटाप्रमाणे जीवाणू संवर्धक बियाण्याला प्रक्रिया केली तर भरपूर प्रमाणात नत्र स्थिर केलं जातं आणि नत्र खताची बचत होते. शेतकरी बंधूंनो, रायझोबियम जीवाणू संवर्धकांचा वापर करत असताना विविध कडधान्य गटांसाठी वेगवेगळं संवर्धक वापरावं. पिशवीवरच्या अंतिम तारखेपूर्वी संवर्धक वापरून घ्यावं. पाकिटं सावलीत ठेवावीत. कोणत्याही रासायनिक खतांमध्ये जीवाणू संवर्धक मिसळू नये. दर दिवशी जेवढं बियाणं पेरणीसाठी आवश्यक आहे तेवढ्याच बियाण्याला प्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धकांची प्रक्रिया करत असताना प्रति 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम जीवाणू संवर्धक वापरावं. बियाणं 10 मिनिटं पाण्यात भिजवावं. 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गुळ मिसळावा. हे द्रावण उकळून थंड करावं. चिकट झाल्यानंतर त्या द्रावणाच्या सहाय्यानं संवर्धक हे बियाण्याला चोळून घ्यावं. भिजवलेले बियाणे बारदाना किंवा ताडपत्रीवर पसरून त्यावर संवर्धकांची प्रक्रिया करावी. सगळ्या बियाण्याला संवर्धक सारख्या प्रमाणात लागेल याची काळजी घ्यावी. बियाणं सावलीत वाळवून शक्य तितक्या लवकर पेरून घ्यावं.
1: कडधान्य पिकांसाठी जीवाणू संवर्धकांचा वापर याविषयीची माहिती आपण ऐकली आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर किशोरी वाघोळदे यांचा कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवरून.
2: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात, त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते. केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शाम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते, शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या तिसऱ्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत तरी उपायही प्रत्यक्षात तुम्ही करत आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे. तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
1: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं.
0: बर बर.
1: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली. तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे.
0: बरोबर.
1: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची. त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा.
0: बरोबर.
1: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला. त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही.
0: बरोबर आहे.
1: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे. आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
0: बरोबर.
1: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या.
0: बर.
1: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
0: बरोबर.
1: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
0: अरे वा.
1: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस.
0: बरोबर.
1: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे.
0: बरोबर.
1: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे. त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो. आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
0: बरोबर.
1: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं जातं. नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
0: बरोबर.
1: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
0: बरोबर.
1: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
0: बर.
1: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो. रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
0: अरे वा.
1: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तीही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5,00,000 लोक दिवसा दुपारी आणि 5,00,000 लोक रात्री भोजन करतायत.
0: बरोबर.
1: तर 5,00,000 लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
0: बरोबर.
1: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
0: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रुती हो ही आकाशवाणी
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य जकार्तायाम् इण्डोनेशिया देशस्य प्रधान राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियान्तो इत्यमुना सह द्विपक्षीय वार्तां विधास्यति. प्रधानमन्त्री श्रीमोदी राष्ट्रपति प्रबोवो इत्यस्य आह्वानेन तत्र त्रिदिवसीय आधिकारिक प्रवासे

महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म. परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा हे आजच्याच दिवशी 1999 साली कारगिलच्या युद्धभूमीत देशासाठी शहीद झाले. बॉलिवूडचा एक सुवर्णकाळ ज्यांच्या अभिनयानं गाजला ते हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक ट्रॅजेडी किंग युसुफ खान म्हणजेच दिलीप कुमार यांनी आजच्याच दिवशी 2021 साली या जगाचा निरोप घेतला.

श्रोतेहो, शहरासह जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

श्रोते हो, यंदाच्या पावसाळ्यात पारंपरिक छत्र्यांपेक्षा काहीतरी हटके आणि स्टायलिश वापरण्याकडे महिला आणि तरुणींचा कल आहे. सध्या बाजारपेठेत आकर्षक रंगांमध्ये कॅप्सूल छत्री आणि बॉटल छत्री या नवीन प्रकारांनी भुरळ घातलेली दिसून येते.

श्रोतेहो, शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत असून सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे आणि व्हायरल संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उष्णता आणि संध्याकाळी पावसाच्या सरी अशा बदलत्या हवामानामुळे नागरिकांना विविध हंगामी आजारांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे उकळून थंड केलेलं पाणी किंवा शुद्ध पाणी प्या. पावसात भिजणं शक्यतो टाळा. भिजल्यास त्वरित कोरडं कपडे परिधान करा. गरम, ताजं आणि पौष्टिक अन्नांचं सेवन करा. हात साबणानं वारंवार धुवा. खोकताना किंवा शिंकताना रुमाल अथवा मास्कचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं किंवा अँटीबायोटिक्स घेऊ नका. ताप, सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे.

श्रोते हो, इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या PM यशस्वी केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी तसंच संबंधित शाळा आणि महाविद्यालयांनी मुदतीत अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.

श्रोते हो, तृतीयपंथी अर्थात ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन

करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातर्फे स्माईल योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 13,500 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यातून या संवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेतलं जाणार आहे. या योजनेचा लाभ 9वी आणि 10वीच्या प्री मॅट्रिक विद्यार्थ्यांसह 11वी 12वी पदवी पदव्युत्तर तसंच इतर नियमित अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बरं आहे श्रोते, अवतीभोवती कार्यक्रमात इथंच थांबूयात. नमस्कार. अवतीभोवती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
1: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. जी

0: जय जय राम।
1: श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस। त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग पाळणार

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: श्रोते 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आता सविस्तर बातम्या, मुंबई पुण्यासह

0: ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
0: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा

0: प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
1: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी, सर्व भाविक भक्तांनी, आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी, वारकऱ्यांनी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
0: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यानिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग, संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शाह यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन, लेखन, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4,000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:20 झाली आहेत.
4: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
5: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
4: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
6: किंवा संपर्क करा 8600 2021 21. आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन.
4: आकाशवाणी जळगावच्या युवा वाणी विभागात नेहमी

0: वैयक्तिक सहाय्यक कंपेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: हॅलो आकाशवाणी, फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता. या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचं.

0: प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: हॅलो आकाशवाणी, फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता. या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0257 222 4570 आणि 222 4571. अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257 222 4570 आणि 222 4571. हॅलो आकाशवाणी.

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
0: कारण वाचाल तर वाचाल.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाही आहे.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
0: अच्छा.
1: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच नक्कीच. सर सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसं डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमची आम्ही इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेले आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
0: अच्छा.
1: मग तो

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: वयस्कर माणूस गडबडतो.
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये, बट आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो. आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे. अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात. अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही. आता तुमचा जो फोन आहे, अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंगसाठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार. एक फोन व्हिडिओ कॉल, तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होते.
1: व्हिडिओ
0: कॉलवरती दिसतं, व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे. ते कोर्टामध्ये सांगतोय जज ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली. तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं म्हणते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत. हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की हे माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे. सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो. ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो. व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात. ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे, तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांग ना, तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देत होता का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. आणि ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे. ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले, नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक. म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो. आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटिझन्स कडे ते भेटायला लागले,

0: मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही आहे
0: सहानासाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारचे डिजिटलची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: सर हे नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अशी भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे, आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटलाइज्ड होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं नसतं नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची नेमकी काय आहे. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमात सुरुवातीला माणिक वर्मा यांनी गायलेलं भक्तिगीत, संगीतकार बाळ माटे

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोक जी परांजपे यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. यानंतर अरुण दाते यांनी गायलेलं भावगीत

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर ती सध्या काय करते या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार आर्या आंबेकर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. कार्यक्रमा शेवटी मधुचंद्र या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार महेंद्र कपूर, रचना ग. दी. माडगुळकर यांची, संगीतकार एन. दत्ता.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक पारदर्शक तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल.

दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या तिसऱ्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे, सादर करते सदानंद कामली. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंतीनिमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह

साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा. हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बर.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल, इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत पोलीस बसलेले दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवेना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टरमध्ये तर कुणीच बसलेले दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं,
0: ओव्हरलॅप
3: टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान, पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा, अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान,
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
2: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहेत. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणी ही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
3: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
2: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐक.

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्या गिरणीमध्ये काहीतरी तयार करते.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेल घाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
0: बरं,
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता? तर
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते, आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई, आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र

0: म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो.
1: बर.
0: रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती, आमचं गाव देखील बघू शकतो.
1: किती छान, म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
0: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
1: अगदी अगदी.
2: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
1: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
3: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख, सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय, ठिबक आणि तुषार सिंचनातून.
3: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हेच सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाही तर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागली आहे म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईलवर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईलवरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटर ऑफ नेट ऑफ थिंग्स.
3: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खतं थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते, आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते, आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेसं आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का, इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
3: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. हे काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू, अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: हे पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायरमुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.

0: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपलं जातं तर?
1: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी आणि सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
2: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
0: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
2: चल तर मग.

0: अगं अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो. मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर, जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय, अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइटमध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाही प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या ॲग्रीबोट, ॲग्री ड्रोन, ॲग्री AGV अशा ह्या आता कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का? ते परवडेल का?
2: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरोबर.
2: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
0: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
0: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया.

0: या
1: नक्कीच.
0: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन, वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली एक सांगू का?
0: काय बरं,
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
0: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हेच तर तंतोतंत शेती.
0: अगदी अगदी बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल?
1: नक्कीच श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
0: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं. हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: आम्ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजलेत. लखलख चंदेरी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला मधुमती या चित्रपटातलं गीत गायक कलाकार मुकेश आणि लता मंगेशकर, गीतरचना शैलेंद्र यांची, संगीतकार सलील चौधरी.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

नया दौर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले, गीतरचना साहिर यांची, संगीतकार ओ पी नय्यर. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर दिल दिया दर्द लिया या चित्रपटातलं शीर्षक गीत, गायक कलाकार मोहम्मद रफी, गीतरचना शकील बदायोनी यांची, संगीतकार नौशाद.

दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25

कोहिनूर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर. गीतरचना शकील बदायुनी यांची, संगीतकार नौशाद. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर चित्रित झालेली काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकत आहात. यानंतर बैराग या चित्रपटातलं गीत गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

विधाता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि अन्वर यांच्या स्वरात. गीतरचना आनंद बक्षी यांची होती, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: सौदागर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलेत. गायक कलाकार मोहम्मद अजीज सुदेश भोसले आणि सहकारी गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. श्रोतो, याबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. आजच्या कार्यक्रमात अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर चित्रित झालेली काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकलीत. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 झाली आहेत. काही क्षणातच आपण ऐकणार आहात लेण संस्कृतीचं हा कार्यक्रम.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600-2021-21.
3: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
0: श्रोते हो, लेण संस्कृतीचं या कार्यक्रमात आज हरी देवचंद थोरात आणि सहकाऱ्यांनी गायलेली खंडोबाची काही गीतं आपण ऐकणार आहात.

हरी देवचंद थोरात आणि सहकाऱ्यांनी गायलेली खंडोबाची काही गीतं आपण ऐकलीत. लेण्या संस्कृतीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया शरद कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देंडे गीत.

0: వెడలాగలే या जनासी वेड लागले
1: महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय लोकांना येड लागलं म्हणून
2: असं काय बोलू नका महाराज अशाने लोक दगडी मारतील
0: तेवढंच बाकी राहिलेलंय
1: असू दे माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती
0: अरे वेड लागले या जना

0: तिळा तांदळाचे बाहुले केले, पाट मांडुनी वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड

0: उचलला, दगड उचलला, त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापडं बिपडं चांगली नवी कोरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बरं का? काय नाव ठेवलं असं बरं का महाराज? काळ्या धोंडीराम.
1: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
2: म्हणूनच म्हणतोय, येड लागले

0: धूप करोनी दीप उजळले अन्न ठेवूनी पालविले जी।
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावर पाणी आणायला लागतंय, आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय। आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात, आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय। आता याला काय भक्ती म्हणावी वय,
0: म्हणून म्हणतो अरे येड लागले या जनाची वेड लागले, अरे येड लागले या जनाची वेड।
2: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भारूड आपण ऐकलात। आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 9:55 झाली आहेत। आता दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत।
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव।
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
4: श्रोते हो, आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ। तर गोठांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत, नमस्कार।
6: नमस्कार
4: मोडक सर। सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ हे जे गोठ असतात त्यांचं स्वरूप कसं असतं? सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ असे प्रकार का असतात?
7: साधारण गोल गुळगुळीत बांगडीच्या आकाराची जी वस्तू त्याला गोठ म्हणायची पद्धत आहे। आता इन्व्हेस्टमेंट म्हणून जे सोनं असतं ते सुद्धा गोठाच्या आकारामध्ये करून ठेवलं जातं आणि त्याची तोंड जोडली जात नाहीत, त्यामुळे ते फाकून हातामध्ये घालता येतं। आणि असे गोठ जे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेले असतात ते काही काही प्रदेशांमधल्या स्त्रिया इकडून तिकडे जर सोनं न्यायचं असलं तर ते गोठ हातात घालतात, जेणेकरून ते चोरीला वगैरे जायचा प्रश्न राहत नाही आणि त्या हातातून पुढून निघत नसतं, कारण त्याला जी तोंड असतात ती ओपन ठेवलेली असतं आणि ते दाबलेलं असतं।
4: बरोबर।
7: आता तसे जे गोठ दागिने म्हणून बनवले जातात ते पोकळ असतात सध्याच्या काळात।
4: अच्छा।
7: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे साधारणपणे 10 ग्रॅम मध्ये तो गोठ बनतो। इन्व्हेस्टमेंट गोठ असतो तो 10 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत किती वाकराचा असतो। हे 10 ग्रॅम मधले जे पोकळ गोठ असतात ते साधारणपणे कॉपरच्या रॉड वरती सोन्याचा पत्रा गुंडाळून तो सोल्डर करून बनवले जातात, नंतर तो रॉड बाहेर काढून घेतला जातो म्हणजे ते पोकळ राहतं।
4: अच्छा।
7: आणि त्याची तोंड जनरली बंद केलेली असतात। आता ही बंद केलेली तोंडच वेगवेगळ्या प्रकाराने पण बंद केली जातात।

0: आणि मग त्यामुळे त्याला हस्तमुखी गोट म्हणतात, व्याघ्रमुखी गोट म्हणतात, किंवा प्लेन गोल गोळ्या दोन्ही बाजूनी जोडूनचे गोट म्हणतात, किंवा पानाफुलाच्या आकाराच्या ह्यानी ते बंद केलेले असतात. तर ते वेगवेगळ्या आकाराने बंद केलेले असतात. साधारण हे जे गोट आहे ते 12-15 ग्रॅम पर्यंत बनतात. मजुरीचा जर विचार केला तर 12-14% पर्यंत मजुरी लागते. पण मग जे पहिलं सर्वात इन्व्हेस्टमेंट गोट म्हटलं त्याला 2% मजुरी लागते, कारण ते सॉलिड असतात, त्यामुळे त्यामध्ये काही फार मोठी कलाकुसर किंवा मजुरी लागलेली नसते. त्यामुळे हे 3 मेन आपले गोठाचे प्रकार आहेत. एक इन्व्हेस्टमेंट करताचा सॉलिड, दुसरा पोकळ, आणि त्या पोकळमध्येच जी तोंड जी जोडली जातात ती वेगवेगळी व्याघ्र असतात, गोमुख असतं, हस्तमुख असतं, हत्तीचं मुख असतं, किंवा प्लेन गोल गोळे असतात, किंवा पानाफुलांची.
1: अच्छा, इन्व्हेस्टमेंट गोठ जे तुम्ही म्हणालात तर ते प्युअर असतात, 24 कॅरेटचे असतात.
0: तुम्ही काही बनवू शकता, 22 कॅरेट बनवू शकता, 995 बनवू शकता, 4-9 बनवू शकता, 3-9 बनवू शकता. ऍज पर नॉर्मली बाकीचे जे दागिने म्हणून बनवतात ते 22 कॅरेटचे असतात.
1: ओके.
0: आणि बाकीच्या गोठांची मजुरी साधारण 12-14% असते.
1: सर, गोठाचे हे जे प्रकार तुम्ही सांगितले ह्याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण प्रकार सध्या येत आहेत का?
0: नाही, पूर्वीपासूनच येत आहेत. जसं हे प्लेन गुळगुळीत असतात तसं पिळाचे पण असतात, म्हणजे पिळाच्या आकाराचे त्याला राऊंड राऊंड शेप दिले जातात, किंवा आपण वेणी म्हणू, किंवा दोरीच्या गाठी मारल्यानंतर जसं दिसेल तर तसंही असतं त्याचं डिझाईन. त्यामुळे ते पिळाचे, दोरीचे, किंवा वेणीच्या धाटणीचे असे असतात. आणि रव्याचं डिझाईन आपण मागे एका दागिन्यांमध्ये म्हटलं होतं, तर ते रव्याचं डिझाईन पण त्या गोठ्यांवरती केलं. तर फक्त रव्याच्या डिझाईन मध्ये आता वाढलेल्या सोन्याच्या किमती रिस्क अशी असते की रव्याचा तो एक कण जरी पडला तरी खूप मोठं. पण हे जे पिळाचे गोठ आहेत त्याच्यामध्ये पडायचं किंवा नुकसान होण्याचा काही संबंध नसतो. फक्त पिळाचे, वेणीचे वगैरे जे गोठ असतात नॉर्मल याला 12-14% मजुरी लागत असेल तर याला 14-16% पर्यंत मजुरी लागते.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
2: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पू ना गाडगिळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 10:10 श्रोत्यांच्या मनपसंत फरमाईशी मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

श्रुते हो नमस्कार। आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी रेणुका सहर्ष स्वागत करते। रसिक हो, कार्यक्रमात सुरुवातीच्या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगरडे, समर्थ उमरे, तसंच तुळशीराम डेरे पेंटर, मायावती तुळशीराम डेरे, संदेश डेरे, प्रज्वल डेरे, अमोल डेरे, अनुत्त संदेश डेरे, हे आहेत मसाजी डेरे रेडिओ श्रोता संघ धामणी मानोरा येथून, यांनासुद्धा ऐकायचं आहे चिटर या चित्रपटातलं गीत। गायक कलाकार सोनू निगम आणि आनंदी जोशी।

कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार ऋषिकेश कामेरकर या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. गणेश पेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. करणवाडी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथून महादेव पातोंडे, छाया पातोंडे, धम्मदीप पातोंडे आणि बुद्धभूषण वाघ यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर क्लासमेट या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार बेला शिंदे आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. धाडी नांदुरा येथून श्रीकृष्ण बाठे, संदीप बाठे, अमूल्य बाठे, वैशाली बाठे. नायगाव तालुका नांदुरा येथून वानखेडे टेलर, मंगेश कुमार वानखेडे, संतोष कुमार वानखेडे, पेंटर मसाळ आणि रमेश वावगे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कम्पेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

देऊळ बंदर टू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार तन्मय शिंदे, ऋतुराज साठे आणि सहकारी. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत गवई रेडिओ श्रोता संघ घाटे घाटंजी येथून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी, समस्त गवई परिवार. मुक्काम पोस्ट चिंचपूर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा येथून योगेश शामराव पाटील, कुसुमबाई पाटील, दत्तू पाटील आणि मनीषा पाटील यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे. पूज्य साने गुरुजी श्रोता संघ भोटा कुर्हा येथून समाधान उगले, संतोष उगले, गजानन उगले, अभिषेक उगले, सोहम उगले आणि तालखेड येथून काशीनाथ ढेंगे, मंगेश कुमार ढेंगे आणि गणेश कुमार ढेंगे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर दुनियादारी या चित्रपटातलं गीत गायक कलाकार सचिन पिळगावकर, सुमित राघवन आणि सहकारी या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. डोंगरगाव, जिल्हा राजनंदगाव, छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये, भिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता देवांगन आणि डिम्पल देवांगन, मोहाली चंदीगड येथून टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंग ठाकूर, डॉक्टर अमनदीप, कालका येथून सुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

सलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखं, कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या.

सलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा होता. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यसारखं, कुठे गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली होती.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

गोलमाल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी सायरा बानो शेख दस्तगीर शेख फैजनबी शेख शाकीर शेख इस्लामबी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठाण बिस्मिल्लाबी शेख गदर शेख आणि निलफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदणे अयुब सय्यद बाळ राजे अमन सय्यद माहिरा सय्यद. तसंच पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील सावळे जयदीप राजेश राशी शीतल गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून निजाम शेख वरुण साबळे नुपूर आणि उद्धव साबळे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर लय भारी या चित्रपटातलं गीत गायक कलाकार सोनू निगम आणि श्रेया घोषाल या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तहसील

तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले सुनील जबडे नामदेवराव शिंदे पाटील चांदू बलखडे मास्टर विलास शिंदे पाटील अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून दीपाली राजू ठोके पार्वती रोहित सोनू मोनू ठोके छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत टिकू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले श्री माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे सोनाजी सीताराम शुभम बालाजी बोबडे सुवर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे नावकीकर मारुतराव भुसारे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार ऋषिकेश रानडे या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत गरीब नवाज कॉलनी वंदना नगर इंदोर येथून रेखा संतोष रघुवंशी शोभा बबिता पूजा स्वाती प्रयाग चौधरी मालती चौधरी गणेश कार्तिक खर्चे संजना परी खर्चे ललिता नारायण खर्चे दत्ता घायाळ सुनीताबाई घायाळ सानिका घायाळ आणि गजानन घायाळ हे आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर टाईमपास या चित्रपटातलं गीत गायक कलाकार स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. गाडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे गंगा साळवे सचिन साळवे संजय साळवे आणि प्राजक्ता सरोज चौक अमरावती येथून कमरुल्ला ठेकेदार नसीम बेगम आयशा खान हदिया खान अस्मा सालिया शोएब खान मुमताज मुस्तबा खान राऊप भाई शाहिद भाई तसंच गांधीबाग अकोला येथून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

सैराट या चित्रपटातले गीत आपण ऐकलं. गायक कलाकार अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी संजना आणि गबरू पैलवान थोरात, जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी, परभणी येथून गणेश हारगावकर. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार कुणाल गांजावाला. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, छत्रपती संभाजीनगर येथून वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, तसंच मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळनकर हे आहेत वाकुळणी तालुका बदनापूर येथून. तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव येथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, मानसी पाटील आणि किरण पाटील. शुगर फॅक्टरी गेवराई येथून दिनकर साळवे, रणजित थोरात, लक्ष्मण जगताप यांनी सुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

युसुफ खान ते दिलीप कुमार हा प्रवास म्हणजे भारतीय चित्रपटाचा इतिहास आहे. डोळ्यातील आर्द्रता, आवाजातील संथपणा आणि चेहऱ्यावरील भावभावनांचा अचूक खेळ म्हणजेच दिलीप कुमार. आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात आपण त्यांच्या जीवनपटाचा वेध घेणार आहोत त्यांच्या काही अजरामर हिंदी गीतांच्या माध्यमातून.

0: श्रोते हो, दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग म्हटलं गेलं असलं तरी त्यांच्यातील खरा अभिनेता तेव्हा समोर आला जेव्हा त्यांनी स्वतःची निर्मिती असलेल्या गंगा जमुना या चित्रपटात गंगाची भूमिका साकारली. आता याच चित्रपटातलं एक गीत आपण ऐकणार आहात ज्यात दिलीप साहेबांनी आपल्या अभिनयाचा आणि नृत्याचा अनोखा संगम साधत प्रेक्षकांनाही चित्रपटगृहात नाचायला भाग पडलं. मूळचे पेशावरचे असलेले युसुफ खान जेव्हा पडद्यावर अस्सल अवधी बिहारची भाषा बोलतात तेव्हा प्रेक्षक थक्क होतात.
1: लागा गोरी गुजरिया से नेहा हमार होई गवा सारा चौपट मोरा रोजगार.

मनमा कसक होयबेकरी क्या बात है श्रोते हो। नौशाद यांचं संगीत आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील तो गावरान बाज दिलीप साहेब यांनी आपल्या अभिनयातून 100% जिवंत केला। श्रोते हो, दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीचा आणखीन एक सुवर्ण कळस म्हणजे के आसिफ यांचा मुघले आजम। शहजादा सलीमची भूमिका दिलीप साहेबांशिवाय दुसरं कोणी करूच शकत नव्हतं हे त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं आणि आवाजानं सिद्ध केलं। अनारकलीच्या प्रेमात वेडा झालेला सलीम जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा काळ थांबल्यासारखा वाटतो। या ऐतिहासिक चित्रपटातील एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गीत आता आपण ऐकणार आहात।

0: श्रोते हो, मुघले आजमने इतिहास घडवला आणि दिलीप कुमार हे नाव जागतिक स्तरावर पोहोचलं. सतत गंभीर आणि ट्रॅजिक भूमिका केल्यामुळं दिलीप साहेबांना नैराश्य येऊ लागलं होतं. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हलक्या फुलक्या आणि विनोदी भूमिका करायला सुरुवात केली.
1: गुड मॉर्निंग, हात छोड. गुड मॉर्निंग, छोड हात.
2: गुड मॉर्निंग, 1 2 3 4.
1: अरे 1 2 3 4, मला हात छोड. 1 2 3 4, मैं कैसे हूं. 4,
2: अरे 1 2 3 4, 1 2 3 4.
1: तुम भी थप्पड़ रखे.
2: आवरक डावरक
1: अंग्रेजी बोलने वाला.
2: गोपी, गेस व्हाट, वाटर स्टैंड, राइट हैंड बंदूक.

सुहाना सफर और ये मौसम हसी, श्रोते हो मधुमती चित्रपटातलं निसर्गरम्य वातावरणातलं गीत आपण ऐकलं होतं. रफी साहेब आपल्या अभिनयाच्या प्रवासात प्रेक्षकांना नेहमीच अशा सफरवर घेऊन जायचे. श्रोते हो मोह

मोहम्मद रफी आणि दिलीप कुमार यांचं समीकरण तर असं होतं की रफी साहेब गाताना दिलीप कुमार यांच्या आवाजाच्या पट्टीचा आणि अभिनय शैलीचा विचार करून गायचे. आता लीडर चित्रपटातलं जे गीत आपण ऐकणार आहात ते गीत म्हणजे दिलीप कुमार यांच्या अनोख्या रोमॅन्टिक शैलीचा आणि रफी साहेबांच्या मधाळ स्वराचा एक सुंदर मिलाफ आहे.

0: श्रोते हो, काळ बदलला, वय बदललं, पण दिलीप कुमार नावाच्या अभिनयाचा जादूगार कधीच फेका पडला नाही. उत्तरार्धात त्यांनी क्रांती, विधाता, शक्ती आणि कर्मा यासारख्या चित्रपटातून दमदार चरित्र भूमिका साकारून तरुण पिढीला अभिनयाचे धडे दिले.
1: कठिन है प्रश्न ये भैया, आए बारंबार, इस उम्र में पूछे बीवी क्या करते हो प्यार, मुझसे क्या करते हो प्यार. अरे पूछे मेरी बीवी, डू यू लव मी, डू यू लव मी.
2: तो क्या कहा आपने?
1: अरे बरसों से तो कहता आया, आई लव यू, आई लव यू. हर दिन हर पल यही कहूं मैं, आई लव यू. सुबह सवेरे काम पे जाऊं.

श्रोते हो अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सोबत शक्ती चित्रपटात केलेला त्यांचा अभिनय आजही मैलाचा दगड मानला जातो. 1998 किला हा त्यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट ठरला. श्रोते हो 8 तोंडी भाषांवर प्रभुत्व असलेला हा अवलिया दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषणने सन्मानित झाला. आज दिलीप साहेब आपल्यात नसले तरी त्यांनी सोडलेला अभिनयाचा वारसा सदैव अमर राहील. 7 जुलै 2021 या दिवशी हा अभिनयाचा शहनशहा आपल्याला सोडून अनंतात विलीन झाला. त्यांचे ते संतसंवाद आणि त्यांचे डोळे येणाऱ्या अनेक पिढ्यांना अभिनयाचे धडे देत राहतील. म्हणूनच कार्यक्रमाची सांगता करताना एकच म्हणावंसं वाटतं, तुमची जागा घेणारे अनेक येतील दिलीप साहेब, पण तुमच्यासारखा दुसरा होणे नाही. या महान कलाकाराला, या अभिनय सम्राटाला विनम्र अभिवादन करत मी रेणुका आता आपली अनुमती घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात मिलिंद इंगळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली सौमित्र यांची काही गीतं आपण ऐकणार आहात.

0: श्रोतेहो, मिलिंद इंगळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली सौमित्र यांची काही भावगीतं आपण ऐकत आहात आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय?
4: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, NPS संचय सोबत.

0: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना।
1: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी।
0: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21।
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री।
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमात मिलिंद इंगळे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कवी सौमित्र यांची आपण गीतं ऐकत आहात.

आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कम्पेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

इंगळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली कवी सौमित्र यांची गीतं आपण ऐकलीत सुगम संगीताच्या कार्यक्रमात. आणि याबरोबरच हा कार्यक्रम संपला. 300.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा, अगं हे सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय
0: अगं, अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ, कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नसता थोडासा शिरकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला.

0: काय मंडळी, काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय? काय
1: नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
0: का
1: अगं, यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हटलं. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेटमार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
0: आणि दुसरा, लाईट गेली का?
2: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
1: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
2: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
1: तेच.
2: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का.
1: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
0: कोणती?
1: अगं, आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
2: छत्री घेऊन भिजायला की काय?
1: नाही, सगळ्यांना सांगायला.
2: काय?
1: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
2: शर्वरी, तुला काय वाटत? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
0: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता, उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
1: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती. ढग दिसले की म्हणायची, सुखद घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
0: हो, आणि आई पापड गोळा करायला पळायची.
2: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्या, घेऊन या पटकन.
1: मला तर वाटतं ना, जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची, आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
0: पण त्या बघ, समोरच्या काकू काय करतायत?
1: काय ग, कुठे कुठे कुठे काय
0: करतात? ते बघ, धावत दोरीवरचे कपडे
1: काढतात. त्या काय, आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
2: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
0: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला, तेव्हा मन कसं भरून आलं.
2: त्या सुगंधाला नाव नाही, पण आठवणी मात्र खूप आहेत.
0: अगं, त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
2: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना, तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना, मृदगंध.
0: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
2: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटत ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
1: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्याम घनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात है.
2: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय, तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
1: वा, हे भारी होतं. पण
0: खरंच काही गाणी, काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
2: खरं तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाही आहे. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
1: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं. म्हणजे पहिला पाऊस, आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
0: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
1: हा, अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
0: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
1: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.
2: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
0: म्हणजे
2: म्हणजे शेत

0: करला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
1: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
2: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची सुखदा ते गाणं म्हणणं ग, पाऊस पहिला जणू कानुला.
0: किती गोड गाणं आहे ते.
2: हो,
0: पाऊस पहिला जणू कानुला, बरसून गेला बरसून गेला.
1: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
0: आठवणींना पुसून गेला, बरसून गेला बरसून गेला.
2: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो, पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: वा,
1: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
2: शेतकरी.
0: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
2: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही, पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, हाच त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
2: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
1: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय ने, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना, तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
2: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
1: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण?
1: शर्वरी.
2: मी का?
1: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
2: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
1: अग पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
0: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
1: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
2: अगदी बरोबर. आताच आईचा फोन येऊन गेला.
1: काय
2: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता मी मोठी झाली आहे. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
1: खरंय खरंय ते.
0: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
1: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
2: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती, ती काळजी होती.
0: खर तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नी, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्यांनी वापरला नसेल, पण जगले मात्र तसंच.
2: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
1: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लॅस्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लॅस्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
0: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
1: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
2: वा, आजच्या आपल्या गप्पा किनी लिहून ठेवायला हव्या.
1: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
0: चला चहा करते आता.
1: आणि भजी त्याच काय?
0: ती सुद्धा करू, पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
1: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
2: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
0: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटत आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो, आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
1: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
2: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
1: काय?
2: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.

0: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
1: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
2: दादा, तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
1: अगं, प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
0: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
1: खरे.
2: ए दादा.
1: काय काय काय? ए चल, आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण.
0: पावसात?
2: हो, मोबाईल शिवाय, सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
1: आणि छत्री न घेता.
0: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
1: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
2: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
0: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो, आणि माणसांच्या मनातही पडतो.
1: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
1: अगं तीन कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
0: अगं ती पण घेऊन आलीस तू?
1: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग तीन छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स, आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचं आहे म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉमध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th इयरमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे. आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक यूट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा यूट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती, तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे, तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
2: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकांचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
1: अगदी.
2: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
1: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं, तर मी फुटबॉल खेळायचे. पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स, खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचंय, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
2: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
1: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायक्लिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोकं मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायक्लिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायक्लिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायक्लिंगसारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय, ऑलमोस्ट

ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीजमधून प्लेयर्स आलेले, आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली 4-5 प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते, त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायक्लिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी, तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं? कारण असं असतं ना की वेन युअर इंटरव्ह्युईंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये, आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायक्लिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये, आणि

0: दिस इज वॉट डिफरेंशिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर. की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये, आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळत. अशी सगळी प्रेपरेशन होती. प्लस ज्या प्लेअरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ॲज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉईंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ॲज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ॲज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टॉर्नमेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाईम. जर तुम्ही फॅन असाल तर तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी ABC कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टॉर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही
1: आहे.
0: आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि FIVBनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्क्ड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकत आहेत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉमध्ये तुम्ही त्या 5 तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन.
1: राईट,
0: यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन. त्यावर स्ट्रेस नाही करायचं आहे. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बरं,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचं आहे का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचं, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले. मागच्या काही वर्षांपासून विशारद

0: पर्यंतच आहे हे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनया थत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये रात

0: किनारा ये चंचल हवा।
1: एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
0: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: तर असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
0: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं. जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ॲट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे वी समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉईंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला, नाही नाही नाही, इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हटलं आता काय बोलू, मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात.
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
0: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ॲक्शन, राईट? जे होतंय ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. जे प्लेयर्स खेळतायत, जे होतंय ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ॲक्शन म्हणतोय ते कळतंय. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंडमधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे आहेत. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये, इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ॲक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली

0: मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
1: खूप आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना. कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे.
0: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
1: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे. म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतं आहे काय होतं आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतं आहे. कव्हर ड्राईव्ह खेळली त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतं आहे. कव्हर ड्राईव्ह मारली ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
0: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
1: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असेल ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो. तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं. ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
0: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
1: येस,
0: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
1: व्हेरी ट्रू.
0: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
1: सो मी कर्ली टेल्समध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड. म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशनबद्दल, प्रोडक्शनबद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते. कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सनी शिकवलं कसं मॅनेज करायचं.
0: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
1: खूप फायदा होतो मला तर वाटतं. कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ॲक्सेंट येतो, साऊथचा एक ॲक्सेंट येतो, मुंबईचा ॲक्सेंट येतो, पण तुम्ही तो ॲक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ॲक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर्ड टू डेलीचा ॲक्सेंट. तो डेलीचा ॲक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ॲक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ॲक्सेंट सुटलाय.
0: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास,

0: तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
1: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे, म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉईंट की काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही करणं.
0: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
1: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड. पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
0: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
1: अजून रिसर्च.
0: अच्छा, रिसर्च.
1: रिसर्च.
0: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
1: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
0: वा.
1: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन वोकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलं आहे, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहेत. आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालं आहे, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आहे आपल्याकडे. तर मला असं वाटतं मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
0: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो. आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
1: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली, डॉक्टर एस राधाकृष्णन विद्यालयमधून. आणि 11वी 12वीला मी HRला होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th. 10th मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना. आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, 10वी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झाला आहे. पण पॉईंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
0: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
1: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते. पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.

0: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देते.
1: हो,
0: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत, कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं PhD टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
1: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी, पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हू आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते, आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
0: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
1: हो,
0: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते.
1: करेक्ट.
0: अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
1: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
0: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
1: हो.
0: कुठे कुठे गेलीस?
1: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
0: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
1: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहे. मसाई मारा एक जागा आहे तिकडे आणि दॅट इज प्रॉबली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साईटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मोम्बासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालं. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
0: केनिया व्यतिरिक्त
1: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
0: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
1: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं. तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन, म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होती. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे. तो नॉर्वेचा आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
0: बर.
1: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ॲज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
0: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
1: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता दर रूममध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेबली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
0: अगदी
1: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण

0: बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत. आता मला हे माहिती आहे, जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे, तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो, जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉमध्ये, नाही असं नाही आहे, फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी. आरोही, किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील, किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे MCAचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला, पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन, आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहेत. स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत, ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ॲटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एड्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला, म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचा पुढे जाऊन, पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं, तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु
0: यांचं ऐकावं
1: आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस, आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही, तुझे खूप खूप धन्यवाद. आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्या बरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
0: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आज की सजा सुनाई गई थी। घरेलू शेयर बाजार दोपहर के सत्र में बढ़त के साथ कारोबार कर रहे थे। सेंसेक्स 132 अंक बढ़कर 78,417 पर पहुंच गया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:05 होत आहेत। प्रसारित करत आहोत गीत पहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात साधना सरगम यांच्या स्वरात कवी सौमित्र यांची रचना। चित्रपट आहे आई शपथ।

0: शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल.
1: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

हंसिका अय्यर यांच्या स्वरात अजंठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नांदो महानोर यांचं आणि संगीतकार होते कौशल इनामदार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गोलमाल या चित्रपटातलं गीत.

0: नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांट कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै

0: रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांच्या स्वरात जैत्रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित होईल. आता आधी ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. या

0: बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीन अधिग्रहणास तात्पुरती स्थगिती देत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या कुरखेड्या तालुक्यातल्या गुरनोली गावाला भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देसाईगंज तालुक्यातील जागतिक बँक अर्थसहाय्यित नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्प आणि कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या देऊळगाव धान खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली इथं आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधला. यावेळी आत्मसमर्पित नक्षल्यांना निधीचे धनादेश आणि जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता आणि गुणवत्ता नियंत्रण यासंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात 1494 मेट्रिक टन युरिया आणि 200 मेट्रिक टन DAP खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या 1 आणि नगर पंचायतींच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार अंकुश नैताम विजयी झाले. अहेरी नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना मडावी, कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. 21 जूनला गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. अहेरी इथल्या पोलीस उपमुख्यालयासह विविध पोलीस ठाण्यांमध्येही योग शिबिर घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आली. विष्णुपद गाईन, दयाराम सिडाम आणि पुरुषोत्तम जांभूळकर या 3 प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला. मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीती आयोगाचे सल्लागार दधीश इंद्रोदिया यांनी 3 दिवस दौरा करून आकांक्षित जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्हावासियांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जूनला पोलीस दलानं शहरात ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500+ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. 28 जून रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 82,984 बालकांपैकी 77,666 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. त्यात 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप आणि अन्य साहित्याचा समावेश होता. 30 जूनला जिल्हाभरातील शाळा जल्लोषात सुरू झाल्या. विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे मेंढा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर पोलीस अधीक्षक एम रमेश हे गोगाव गाव इथल्या जिल्हा

0: परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सवाला उपस्थित होते. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 वाजतायत प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात किशोर दीक्षित यांची रचना राणी वर्मा यांच्या स्वरात.

यशवंत देव यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत अरुण डाते यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया बाल कवींच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, मराठी काव्य विश्वातील निसर्ग सौंदर्याचा सर्वात हळवा आणि रंगीबेरंगी आविष्कार ज्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतो ते निसर्ग कवी बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवींची एक सुंदर कविता आहे
2: जलदाली.
1: आणि ही कविता केवळ ढगांचं किंवा पावसाचंच वर्णन करत नाही, तर ती निसर्गाच्या विराट सौंदर्याशी एकरूप होण्याचा आनंद देखील देते. ऐकूयात
2: जलदाली.
1: थबथबली ओथंबुनी खाली आली जलदाली, मज दिसली सायंकाली, रंगहिते नच येती वर्णायाते, सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता, व्योमपटी जलदांची झाली दाटी, कृष्णकुणी काजळीच्या शिखरावाणी, नीलकुणी इंद्रमण्यांच्या कानी तहुनी, गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी, तेजात धुमाचे उठती झोत, सकमकती पाहुरही त्या परीसकिती, जणू ठेवी माल भरुनी वर्षा देवी, आणून या दिगंत राहुनी या ठाया, कोठारी या वरला दिसतो तेथे, पाहुनी ते मग मारुत शिरतो तेथे, न्याहाळुनी नाही बघत दुसरे कोणी, मग हाते अस्ताव्यस्त करी त्याते, मग हाते अस्ताव्यस्त करी त्याते, मधुमोती भूवरती भरभर होती, थबथबली ओथंबुनी खाली आली
2: जलदाली,
1: मज दिसली सायंकाली. श्रोते हो, थबथबली ओथंबुनी खाली आली जलदाली मज दिसली सायंकाली या ओळींमधून पावसाने भरलेले ढग हे जणू पृथ्वीच्या अधिक जवळ आलेत असं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. बालकवी या संध्याकाळच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या ढगांचं वर्णन करतात आणि असं म्हणतात की काही ढग हे गोकर्णासारख्या फुलासारखे निळसर जांभळ्या रंगाचे दिसतात, तर काही ढग हे नीलमण्यासारखे भासतात, काही ढग हे काळ्या रंगाची छटा असणारे काजळाच्या रेषेसारखे दिसतात. कवितेतली वर्षा देवीची कल्पना जास्त आकर्षक वाटते. जणू ठेवी माल भरुनी वर्षा देवी, आणून या दिगंत राहुनी या ठाया, या ओळीत कवीला हे ढग म्हणजे जणू वर्षा देवीने दूर दिगंतातून आणून ठेवलेला पावसाचा साठाच वाटतो. ही कल्पना कवितेला एक प्रकारची अद्भुततेची झळाळी देते. आणि मग त्यानंतर मरुत म्हणजे वारा, वारा त्या कोठारात शिरून ढगांची अस्ताव्यस्त मांडणी करतो. निर्जीव निसर्गाला कवीने मानवी भावभावना आणि कृती बहाल केल्यात. शेवटच्या ओळीत मधुमोती भूवरती भरभर होती असं म्हणताना कवी पावसाच्या थेंबांना मोत्यांची उपमा देतात. आकाशातील मेघ कोठार उघडून पृथ्वीवर जणू अमृतमय असा मोत्यांचा वर्षावत झालाय. उपमा अलंकार, रूपक अलंकार आणि मानवीकरण यासारख्या अलंकारांचा सुंदर संगम या कवितेत अनुभवायला मिळतो. आणि ही कविता केवळ पावसाळ्यातल्याच वातावरणाचं नाही, तर पावसाळ्यात दिसणाऱ्या संध्याकाळच्या मनोहरी असं दृश्याचं वर्णन करते. खरंय, ही कविता वाचून पावसाळ्यातली शांत आणि रम्य संध्याकाळ आठवल्याशिवाय राहत नाही.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला बालकवींच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून सेंद्रिय खत. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार होते, ज्याचा पीक उत्पादन वाढीसाठी अतिशय उपयोग होतो. आपल्या देशात अशा प्रकारच्या अवशेषांची उपलब्धता सुमारे 25 लक्ष टन एवढी आहे. यामध्ये भाताचा भुसा, भाताचा चुरा, नारळाच्या शेंड्या, सुपारी फळभुसा, कापसाचे दांडे, ऊसाचा चोथा, प्रेसमड, तागाचे दांडे, जंगल कचरा, लाकडाचा भुसा, धान्याचे अयोग्य बी, मोहाची फुले, संत्री, मोसंबी, केळी, पपई, साले, अन्नधान्याचा अनावश्यक भाग, गवत, कोडा, काजू कवच, कापूस गिरणी धूळ, ताग गिरणी अनावश्यक भाग, चहाचा अनावश्यक भाग, कॉफी फळांचा भुसा, भाजीपाल्याचा वाया जाणारा भाग, तंबाखू बी, तंबाखूचा अनावश्यक भाग, ऊसाचे पाचट, गोठ्यातील कचरा, जनावरांचे शेण, मूत्र, रक्तखत, जनावरांचे सांगाडे, कच्ची हाडे, कत्तलखान्यातील कचरा, फिश मील, मीट मील, हेअर मील, लेदर मील इत्यादींचा समावेश होतो. सहज उपलब्ध होणारे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे खत म्हणजेच शेणखत. जनावरांच्या गोठ्यातील कचरा, शेण, मूत्र आणि पिकांचे वाया जाणारे पदार्थ वापरून उत्तम तऱ्हेचे सेंद्रिय खत तयार करता येते. या खतालाच शेणखत असे म्हणतात. पदार्थांचे विघटन होण्यास सूक्ष्म जीवाणूंचा सिंहाचा वाटा असतो. शेण आणि मूत्र उघडे राहिल्यास आणि त्यावर ऊन किंवा पाऊस पडल्यास त्यातील अन्नद्रव्ये वायुकरणामुळे, निचऱ्यामुळे, स्थिरीकरणामुळे कमी होतात. हरहास टाळण्यासाठी शेण, मूत्र आणि कचरा यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करता येते. त्याचा उपयोग स्वयंपाकासाठी इंधन तसेच दिव्यासाठी वापर करता येतो. बायोगॅस यंत्रातून बाहेर पडणारी स्लरी अतिशय उपयुक्त सेंद्रिय खत असते. शेणखत हे नेहमी खड्डा पद्धतीने तयार करतात. स्थूलमानाने खड्डा 3 फूट रुंद, 3 फूट खोल आणि लांबी सोयीप्रमाणे 10 किंवा 20 फूट घ्यावी. शेणखताचा खड्डा उंच जागेवरच घ्यावा, म्हणजे पावसाचे पाणी खड्ड्यात जाणार नाही. खड्डा हा रोजच्या रोज शेण, मूत्र, गोठ्यातील वाया गेलेला कडबा, वैरणीचे तुकडे, काडी कचरा, गवत, तणांची रोपे इत्यादी सेंद्रिय पदार्थ घालून भरावा. त्यावर थोड्या प्रमाणात पाणी शिंपडावं. उपलब्ध असल्यास या खड्ड्यात तयार झालेले जुने शेणखत मिसळणेही फायदेशीर ठरते. थरावर थर टाकून खड्डा पूर्ण भरावा. खड्डा जमिनीच्या वर सुमारे 1 फूट जास्त होईल इतका भरावा. नंतर खड्ड्यावर मातीचा थर देऊन तो बंद करावा. खड्ड्यात भरलेल्या शेण, मूत्र आणि इतर सेंद्रिय पदार्थ कुजू लागतात आणि साधारणपणे 5 ते 6 महिन्यात शेणखत तयार होते. कुजण्याचा कालखंड कमी करण्यासाठी प्रत्येक थरावर सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत करणारे सूक्ष्म जीवाणू टाकावेत. त्यामुळे शेणखत तयार होण्यास 4 ते 5 आठवडे कमी वेळ लागतो. खड्ड्यात भरलेला माल थोडासा अधूनमधून हलवला तर कुजण्याचा वेग वाढतो आणि एकूण वेळेत 3 ते 4 आठवडे बचत होऊ शकते. ज्यावेळी जनावरांचे शेण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तेव्हा अपशिष्ट पदार्थांपासून उदाहरणार्थ पालापाचोळा, गवत, पिकांची धसकटे, अन्नधान्य पिकाचे वाया जाणारे भाग, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड इत्यादी वापरून त्यांचे सूक्ष्म जीवाणूद्वारे विघटन करून उत्तम खत तयार करतात. त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात. कुजण्याच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी युरिया 1% किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 2% वजनाच्या प्रमाणात टाकतात. द्विदल पिकांचे अवशेष उदाहरणार्थ हरभरा, तूर, मूग, उडीद, भुईमूग वेल, सोयाबीन, घेवडा यांचा कंपोस्ट खत तयार करताना वापर केला तर कुजण्याची प्रक्रिया वेग घेते आणि शेवटी तयार होणाऱ्या खताची प्रत जास्त चांगली येते. कुजण्याच्या प्रक्रियेचा वेग हा सर्वस्वी सेंद्रिय पदार्थातील कर्ब आणि नत्र यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. कर्बाचे प्रमाण जास्त झाल्यास कुजण्याची प्रक्रिया वेग घेऊन खत लवकर तयार होते. विघटन होताना नत्राबरोबर स्फुरद अन्नद्रव्याचा वापर केल्याने जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता दोन्ही वाढून विघटनाचा वेग वाढून खत लवकर तयार होण्यास मदत होते.
0: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात, त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते. केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शाम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते, शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या तिसऱ्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे. तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
1: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं.
0: बर बर.
1: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली. तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे.
0: बरोबर.
1: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची. त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा.
0: बरोबर.
1: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला. त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही.
0: बरोबर आहे.
1: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे. आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
0: बरोबर.
1: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या. आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
0: बरोबर.
1: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी ज्याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
0: अरे वा.
1: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस.
0: बरोबर.
1: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे.
0: बरोबर.
1: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे. त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो. आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
0: बरोबर.
1: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
0: जातं.
1: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
0: हो, बरोबर.
1: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
0: बरोबर.
1: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
0: बर.
1: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
0: बर.
1: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
0: अरे वा.
1: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तेही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5,00,000 लोक दिवसा दुपारी आणि 5,00,000 लोक रात्री भोजन करतायत.
0: बरोबर.
1: तर 5,00,000 लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
0: बरोबर.
1: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
0: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रुती हो ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: नमस्कार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात चतुर सेन यांच्या उपशास्त्रीय गायनात ठुमरी दादरा आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर

0: परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं. त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हापरळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्ट पर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांसाठी RN7 संदेश यंत्रणेवरून संदेश आता प्रसारित करण्यात येत आहेत. आज मंगळवार 7 जुलै 2026 करिता कोणताही संदेश नाही. उद्या बुधवार 8 जुलै रोजी प्रसारित होणारे अस्मिता वाहिनीचे ठळक कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, विषय पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य, भाग 4, तज्ज्ञ डॉक्टर लीना बोरुडे. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर, विषय पर्यावरणपूरक पंढरीची वारी, भाग 4, सहभाग द थंब क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी याचे अध्यक्ष प्रशांत

अवचट सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, दुपारी 12 वनिता मंडळ, संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल, लेखन मुक्ता कुलकर्णी, दुपारी 1:40 आकाशवाणी नागपूर केंद्रावरून चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल, अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. संध्याकाळी 5:30 युववाणी स्टेट्यून्ड या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन, लेखन स्वरदा रानडे, संध्याकाळी 6:30 क्रीडाविश्व, संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन, संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार, सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन, डॉक्टर अमोल दहीफळे यांची मुलाखत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. शास्त्रीय संगीत दुपारी 2:30 गायत्री गोखले गायन राग वृंदावनी सारंग, संध्याकाळी 5:02 कविता खरवंडीकर यांचं गायन राग पुरिया, रात्री 10:00 पंडित निखिल घोष तबलावादन 3 ताल, रात्री 10:30 राजा काळे गायन राग मारुबिहाग. ही होती रूपरेषा बुधवार 8 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची. आणि याबरोबरच आजचे मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 RN7 संदेश समाप्त होत आहेत. याच संदेश यंत्रणेवरून उद्या संध्याकाळी 4:35 संदेश प्रसारित केले जातील. धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे। या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या।
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे। ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिलं। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले। पुरामुळे नुकसान झालेल्या भागांचं महसूल विभागामार्फत तात्काळ सर्वेक्षण करण्यात येणार असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार घरांच्या पडझडीबद्दलची आणि इतर तातडीची मदत त्वरित पोहोचवली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली। मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे। गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली। हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार। प्रसार भारतीच्या वेब

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं वादन सुरबहार राग जैतश्री. त्यांना सात संगत आहे पखवाजवर ज्ञानेश्वर खैरे यांची आणि ताल आहे चौताल.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पुष्पराज कोष्टी यांचं सूरबहार वादन राग जैतश्री ताल चौताल. त्यांना पखवाज साथ केली होती ज्ञानेश्वर खैरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो.

पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्त्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही. पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटीबाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतःसोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं. पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही. पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ

पण साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया आनंदी जोशी यांनी गायलेलं, अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं सरी चित्रपटातील मंदार चोळकर यांचं गीत.

0: नमस्कार श्रोते हो, अमृत करश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ॲडव्होकेट सुनील लाड. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवनप्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाहीये. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवलं की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या. त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ॲक्टिव्ह असतो, नोकरी असतो, व्यवसायात असतो, तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत. ह्या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो, परंतु अगदी काय साचेबद्दल मला असंच जगायचं, हेच करायचं असं नाहीये. आपण आनंदी असावं, जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं. इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात, आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात, कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो. आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो, प्लॅनिंग केल्यामुळे आपल्याला केव्हा कधी खोटं वागावं लागतं. इथे खोटं वागावं लागतं, तुम्हाला अचानक एखादी घटना घडते, अचानक अकल्पित तुमच्या समोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता, याच्यामध्ये आपला खरा कस लागतो. सो मला म्हणायचं की हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं.
0: बरं, मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं, सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा, म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल?
1: सेवानिवृत्तीवर अद्भुताचं जीवन बोललात तर, मी ज्या भागात वाढलो, लालबाग परळ, मला माझ्या काकांनी 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची एक मोठी शाळा आहे, त्याला आपण व्यावहारिक ज्ञान म्हणतो. कधी कधी आपल्याला अकॅडमिक कशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं, सोशली स्ट्रीट स्मार्ट. तर त्या लालबाग परळ यांनी मला ती ओळख दिली. मी जिथे राहायचो नेहरे पार्क मैदानच्या इथे, दॅट वॉज अ गुड एरिया, खूप चांगला एरिया होता. गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना, मध्यमवर्गीय समाज, पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे, ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली. त्या एरियाचं बरंच लालबाग परळ बोला

0: लोक हे होतात काय, परंतु मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात, ते चांगले उत्सव होतात, ते चांगले खेळ होतात, तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते. तो त्या घर इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच त्या ह्याच्यातून मला युवक क्रीडा मंडळ आमचा खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल, तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा आपलं आयुष्य ते मला नाही करता, म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचं मला खूप आनंद होतो. कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्था नंतर पाहिली मी, आम्ही जेव्हा वाढलो होतो, जेव्हा मी 83 मी 10वी झालो, तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामधून आलेल्या अनेक समस्या ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला, पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगडी त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली. सो मी स्वतःला भाग्यवान समजेन की मला माझी शाळा शिरोडकर युवक क्रीडा मंडळ परळ खो खोचं ते क्लब, त्याने आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आलं मला. नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला, म्हणा तिथून आपली चळवळ सुरू आली, युवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिथून सुरू आली, लालबाग पर आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र 106 होतात मी तिथूनच घडले. हा भाग तसा एकदम ऍक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला तुम्ही म्हणता रिॲक्शन लगेच होते तिथे, कारण माणूस जीवनाशी झगडत असतो, संघर्ष असतो, त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ती एक उपरोधिकपणा म्हणा किंवा समाजाच्या आलेला कार्य म्हणायची वृत्ती तिथून येते. आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली. तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली, तेव्हा LLB केलं, LLM केलं मी.
1: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता का?
0: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो BMC मध्ये अप्रेंटिस म्हणून, तिथून मग मी जेव्हा SI बीकॉम होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकरणाचं पद मिळालं. नंतर मी नॅशनल खेळलो राष्ट्रीय खेळाडू म्हणून, आणि खेळाडू म्हणून मला मुंबई नगरपालिकेने नोकरी दिली.
1: बरं.
0: आणि ते नंतर मी MA केलं, कारण ते आम्हाला दोन इन्क्रीमेंट मिळतात, मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर, आणि LLB केलं, LLM केलं, तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता.
1: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं.
0: अगदी अगदी.
1: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता, तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता?
0: अगदी, मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे, 5वीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि आम्हाला सुदैवाने आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत, पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणच जायचं, कारण आमच्या सायला लागूनच ते मैदान होणारे पार्क मैदान. आम्ही घरी फक्त जेवायला जायचो मला वाटतं आणि झोपायला, अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान. आत्ता मुलांना सांगतात बाबा मैदानात जा, आत्ताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर आपण म्हणतो मैदानी खेळ, पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्येच फुटबॉल खेळतो, कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो असं असते. पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं, आमची शारीरिक जडणघडण खूप छान झाली, व्यायामाची आम्हाला सवय लागली आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं. आता आपण असं समजा एखादी मॅच हारला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण बातमीद्वारे त्याने आत्महत्या केली, आमच्याकडे ही प्रवृत्ती नव्हती, आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता, कारण दोन धपके आम्हाला शिक्षक घालायचे, आमच्या बाजूचे घालायचे आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबियांना तुमच्या मुलाला मारलं, तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे. असं एकंदर ते वातावरण होतं, म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष द्यायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांगी असतो, घरात एकटा पडतो आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात व्यायामाची आवड आली, मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहान मुलांपासून योग्य नाहीये, तुम्ही दुधाची सवय लावा, दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं अरे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता, आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर पेलं नाही, नो कोल्ड्रिंक, तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं, ती सवय मला माझ्या सरांनी म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल. माझ्या आव्हानायक म्हणून सर होते खो खोची युवक क्रीडा मंडळाचे आणि शिरोडकर हायस्कूलमध्ये वालजडे म्हणा किंवा खरमाळे सर म्हणा यांनी आम्हाला धडे दिले, बेळगावकर मॅडममध्ये त्याने आम्हाला धडे दिले शाळेमध्ये त्या 5वीपासून की बाबा आपण कसं स्वतः करायचं. आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो, बरेचशा आयुष्यातल्या तडणघडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपल्या माझ्या आयुष्यात प्रसंग आले त्यांना केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे ती खेळाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं. आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय. कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅच मध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये. मी तर कॅप्टन होतो खोखोचा, माझं सिलेक्शन होतं 14 आमच्या खोखो डिस्ट्रिक्टचं आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो. आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्री लागली की मुलगा आऊट झाला आणि दुसरा तिथे खुंटावर आऊट झाला. माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो. माझ्या सरांनी खाडक माझ्या कानाखाली बाजूली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण

0: सुख हे साजरा करायचं नसतो. हे मला खेळाने आयुष्य शिकवलं आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंगली खेळायला मला माझ्या खेळाने शिकवली आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. मग ती साचे बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे का. आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते दोरी उडी त्याला म्हणतात स्किपिंग. ते मी कुठेही तुम्हाला माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500 मी सवयच लागले. माझ्यावरचे 10 जण मला बघत असतात त्यांच्या तोंडात ब्रश असतो काय करतो वेडायला काय करतो आसन कर. पण मी ते 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो आणि व्यायाम म्हणजे काय अगदी वजन उचलणं वगैरे नाही आहे. तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हाकडे दौऱ्यावर जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो माझा दिवसभरचा व्यायाम होऊन जातो.
1: कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवा निवृत्तीनंतरच तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करणं पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं पीपी म्हणून असायचं प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो. पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून पाय सर बरोबर त्याप्रमाणे आपण पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही. पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर मग त्याचं मी नियोजन मला करावं लागते. मग तो पैसा मला कसा येईल मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्याचा ह्या 2 वर्षात 1 महिन्यात 6 महिन्यात जो काही उपयोग तुम्हाला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा असं होत नाहीये. पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय होतं त्या अवांट्स अँड नीड्स आपण इकॉनॉमिक्समध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हवडपणा आलं पण तुमची गरजही निकट आहे ती मला भागवती बोलाय. पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्याला सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार आहे तोही त्याला पुरत नाही किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गण मी माझ्या सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्वाचा किंवा विश्वासाचा मत आपण पोस्टातलं असतं आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टल माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे माझ्या काकाने माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रणाली विकास ते काढून दिलं. मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगता त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा. किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत ते माझे सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं मग ते महिन्याला 300-100 रुपये जात होते. मला बाकीच्या ह्याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक ते म्हणतो. फक्त मला काय आलं माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे का मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन. पण मला सांगायला ते आवडलं की माझी चूक झाली म्हणा की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो. कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंबात त्याच्यामध्ये असं बघा होतं की जो शेअर म्हणजे जुगार ते आपल्या तिकडे झालेच नाही किंवा तो आपला भाग प्रांत नाही तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कमोडिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बार इकॉनॉमी कॉमर्स केलंय मला की मला ते करायला पाहिजे होतं. तेव्हा आता जे आहेत माझे कोण ऐकनिष्ठ होते त्यांना सांगेन की ही सवय लावायला पाहिजे. आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला की आपल्या मनावर असं वर्षानुवर्ष ते बिंबवलेलं असेल आणि ते जुगार आहे तो जुगार नाही तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे. तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवलेत तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवलेत त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत बॉन्ड्स आहेत डिबेंचर्स आहेत या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ते त्याचं नॉलेज पाहिजे म्हणा किंवा आता आपण काय म्हणतो आपल्या मी कोकणामध्ये अशी मन आहे वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला म्हणजे कोंबडा कापणार रिकांना करणार अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी येतो तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंबू ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक बना चांगला कन्सल्टंट बघा म्हणजे वकील असेल वकील फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला त्याला कारण त्याचं ते काम आहे ना माझं काम त्यात मी पारंगत आहे तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे तर तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आतापर्यंतची सांपत्तिक स्थिती काय आहे माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत माझी मुलांची वय काय आहे त्यांची शिक्षण आता चाललं आहे माझी मिसेस हाऊस वाईफ आहे ती गृहिणी आहे मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल ह्या गोष्टी मी सांगितल्या म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं आहे की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं भले त्याला त्याचे 5,000 जी एखादी फी द्या पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा. तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायदा तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे आपण तो स्वीकारावा आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं.

0: या गोष्टी आपल्याला माहीत नाही तर केव्हाही शिका. मला आपण आता मी ऋतू म्हणतो मी निवृत्त झालो आहे, पण शिकणं आपण सोडत नाही ना. माणूस आयुष्यभर शिकत असतो, तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा, कुठची गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे ह्या विचारसरणीचा तुम्ही पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता?
0: आता तुम्हाला सांगतो, निवृत्तीनंतर मला आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगत असतात मला तर भरपूर वेळ आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा. उद्योग करा म्हणजे तुमची आवड आहे, हॉबीज का, छंद जोपासा, हे सगळं आपण म्हणतो. पण मला ते तितकंच खरं वाटतं, तेवढ्या पुरतंच असते. कारण आपण अचानक कशात पडत नाही ना, ते तुमच्यात असावं लागते. मग तुमच्यात एखादी कला असावी लागते, एखादा छंद असावा लागतो, एखादा खेळ असावा लागतो, तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात, तुम्ही चांगले रसिक असावे लागतात. हे तर तुम्हाला शक्य आहे ना. मला गाता येत नाही आहे, पण मी चांगला रसिक आहे, मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो, समोरच्या माणसाला आनंद वाटतो, आनंद देतो. या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं, कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बाबा मला फिरायची आवड आहे, तर मी पहिला ट्रेकिंग करवतो, सहल करतो, आता मी फिरतो. आताच मी म्हणजे रिटायर झाल्याला एक 15 वर्षाला मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाऊन आलो केनियाला. दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन आणि मला खूप आनंद झाला. मी आणि मिशेल आम्ही दोघं गेलो, पण त्याची तरतूद आम्ही रिटायरच्या अगोदर केली होती. मग मला आपल्या जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले, त्यामुळे मी लगेच 15 वर्षामध्ये फिरून आलो आणि मला प्रचंड आवडलं. केनी हा देश एवढा मस्त आहे, मसाई मारा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो आणि छान फोटो घेता आले. म्हणजे ही माझी आवड होती की वाईल्ड लाईफ फोटो आपण म्हणतो, ते फोटो निसर्गाशी जवळीक साधण्याचा. आणि ह्या गोष्टी मी चालतो. आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो. तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात, तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी. पुढे एखादा मुलगा मध्ये त्याचं कौतुक करतो, त्या मुला त्याच्याबरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, 2 शॉट मी खेळतो, त्यात मुलं फुटबॉल खेळत शिकला, त्यांच्याबरोबर एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो. तो काय गोल होत नाही, पण त्यांच्यात मी वावरतो. कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच माहिती आहे. आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणं आतून येते आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताण तणाव येतो आणि ह्याच्यासून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे, मग तुम्हाला बरं वाटतं की 4 लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो, खोटं खोटं खोटं, ते त्यांना बरं वाटते, पण मला माझा त्याच्यात त्रास होतो. कारण माझं मन आणि मला माहिती आहे मी कोण आहे, कसा येतो, बाकीच्या लोकांना माहित नाही. मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे बघण्याशिवाय मला आनंद मिळतो ना, ते मी बिनदिक्कत करावं. कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या सामाजिक बांधिलकी समाज आम्हाला हे प्रत्येकाला सांगावं असं वाटेल. सामाजिक बांधिलकी लागणं म्हणजे काय, आधी प्रत्येकाने शाळा पतपेढी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता माझ्या बिल्डिंगमध्ये आजी आजोबा राहतात, त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो. त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणा, मग त्यांची काळजी घेतली, त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे, माझ्या मुलाचा फोन आहे, काही वाटलं तर मला फोन करा. आणि ते काही वाटलं तरी मला फोन करतात. त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे, तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो, त्यांची औषधं असेल मी स्टेशनला एक फोन करतो, तुम्हाला काही औषधं पाहिजेत का, काही भाजी पाहिजे का, आणि ते आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही, ते मला पैसे येतात, पण त्यांना ते घरपोच मिळते. हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता आम्ही इथे आलो माझ्या गावी, माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच. तर आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते, आपण ते कधी सोडून येत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो, त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याला काय मदत. आमचा ग्रुप आहे, ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा, आमचे काही वकील मित्र आहेत, माझे मित्र आहेत ऍडव्होकेट संजीव सावंत म्हणून, ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले. त्यांच्या मदतीने आम्ही 2-3 ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र आहे दुसरा महेंद्र पवार, तो एका मंत्र्यांचा पी होते, त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते. ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन, आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच, त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली, छोटं बॅग दिल्या, ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. मग तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की दान श्रेष्ठ आहे, ते कोणी सांगावं नये, तुम्ही विचारत म्हणून सांगतोय, पण ह्या गोष्टी असाव्या. माणसाने काहीतरी करावं जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते. ते काम कसं का असून द्या, एखाद्या म्हात्र्यानं तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या, त्यांचं जे हास्य असेल त्याने जे तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठे शब्द वापरणार नाही, पण आपल्या जे काय शक्य आहे थोड्याच्या आपल्या वगोबाप्रमाणे ते आपण करावं, आपण आनंदी राहावं, दुसरा आनंद द्यावा, याला मी सामाजिक बांधिलकी समजतो आणि त्याप्रमाणे करतो आपण.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही

0: काय सांगाल?
1: किती पैसा कमवला म्हणजे मला निवृत्त किती लागतं? आपण श्रीमंत कोणाला समजावं? याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये, नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी, अभरूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. तर या दृष्टीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण सगळ्यांना म्हणतो आता वय झालं तुम्ही टाळ पडत बसा, असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचे आनंद जोपासा, तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो, भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅप्पी इंडेक्स 95% आहे. भूताना देश आहे छोटासा जगात, तिथे औद्योगिकरण कमी आहे, सगळं त्यांचं नैसर्गिक असतं, तिथली लोक त्यांचा हॅप्पी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात, आनंदी असा इंडेक्स जगात, तो त्या सगळ्या हायेस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक इकिगाई म्हणून पुस्तक आहे. इकिगाई म्हणजे काय? ते तुम्ही आतून कोण आहे त्याला म्हणजे आपण इकिगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट आहे. उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो? तर त्याला काहीतरी प्रयोजन आहे, एक उद्देश आहे, ते ठेवा. त्याच्यासाठी मी जगतोय, मग ते तुम्हाला आहे तसं आनंदी पण करा. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की स्वतःला आनंदी ठेवणं, आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचा गमक आहे. आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत पाहण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो, माझी मुलं बाहेर आहेत, मी म्हातारा झालो, माझे गुडघे दुखत आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला व्याधी तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा, शरीराच्या व्याधी नंतर येतात. माणूस मनाने पहिला म्हातारा होतो, नंतर होतो. तो या सगळ्या मंडळी मी सांगेन तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्यात तुम्ही मिसळा, तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिले काही मजा नाही आहे. म्हणजे आनंद यात्रेच्या त्या दोन वळी मला काय आपण म्हणतो ना सांगा कशी जागायचे, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला नेहमी आवडतं की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडकर म्हणतो की गाणं म्हणत राहा, आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल गाणं म्हणत राहिलं तर, नाही तर मग तो वेगळाच कुठे हे होत असं करायचं. आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंद जावी याच्यासाठी गाणं म्हणत जगा. गाणं म्हणत म्हणजे शब्दाशा नाही, आयुष्य असेल तर जबत सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेत घेत आपण जगावं. मला एक कविता आली आहे मला ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते, ती वाचून दाखव चालेल का?
0: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप.
1: अगदी अगदी, मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी वाचून दाखवतो कविता.
0: हो,
1: येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही, विनाकारण बांब लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही, विनाकारण बांब लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही, आवडत्या कामात दिवस घालवायचा, आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाचच कुडत बसायचे नाही, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं. वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत नकळत गुंतणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत नकळत गुंतणारच. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही, तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही, मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं, स्वतःच स्वतःला समजवायचं असतं, पुढे पुढे चालत राहायचं असतं. वास्तू तथास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं, हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
0: वा
1: धन्यवाद,
0: मस्त. म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही, एक पूर्ण जीवन कसं जगावं
1: त्याचं
0: पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय. आणि खरंच सुनीलजी तुम्ही हे रोज स्वतःचं व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा

0: मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद. मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी

सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आत्तापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात
जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सात

0: ही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आर्वी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी IPS अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात RTO विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला

0: एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे. असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर तीही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वनखात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी

आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी हे नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात 1 व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगरमधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 मध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते,
परंतु 29 एप्रिल 2000

0: 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे, असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ, शके 1948, दिनांक 7 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत, मत्स्य संवर्धनासाठी पाण्याचे निरीक्षण आणि तपासणी याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

ट्रांसमीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
1: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण वही गायन ऐकणार आहात. कलाकार दामोदर आत्माराम वाणी आणि सहकारी.

ठिकाण विष्णूचे वैकुंठावर सची इंद्राची नारमोही झाली देवावर।

0: मिनायोणार
1: कृष्ण बोलत तिथे उत्तर पति कोणाचा मिनायोणार
0: कृष्ण बोलत तिथे उत्तर पति कोणाचा मिनायोणार।

0: आताच आपण नवनाथांची वही ऐकलीत. हे वही गायन करणारे कलाकार होते गोपाळ हरिकोळी आणि सहकारी.
1: हो अप्पा भाई, या वरिसले ते अल निनो बिल निनो नावन काहीतरी संकट येवाय म्हणे. तेनमुळे पाऊस अनियमित पडावे, कोठे बद बद पडी जाई ते कोठे जरासाच पडी.
2: व बापरे मग रे.
1: हो मांगला वरिसले बी अनियमित पाणीच पडणार होता, पण त्या आपला त्या रामभाऊ येत ना भाई, तेसले काहीच फरक पडणार नाही. हो तेसले पीक बी एकदम उत्तम होणं, पीक न नुकसान होईन नाही ना काही नाही भाई. तेसले विचारू बरं आपण काय करतो तेसले बरं. राम राम. हो राम भाऊ, या या या तुमनं नाव काढा. हो आम्ही 100 वयस आयुष्य तुमले. राम राम आप्पा राम राम.
2: काव राम भाऊ भाई, मागे अनियमित पाणी पडणं होता, पण तुमनं वावरमा तुमनं काहीच नुकसान होईन तर नाही, पीक बी एकदम टणटणात होत, काय करतो तुम्ही वावरमा.
1: मना वावरमा मी DBF नावन तंत्रज्ञान वापरवत. मी सांगतो तुम्हाला BBF तंत्रज्ञान काय असत. BBF म्हणजे ब्रॉड बेड फ्युरो पद्धत. यामध्ये काय केलं जात, रुंद वाफे आणि सऱ्या तयार केल्या जातात शेतामध्ये.
2: म्हणजे साहेब याचा फायदा कसा होतो.
1: बघा, शेतामध्ये जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा ते अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून बाहेर निघून जाते, त्यामुळे पिकांच्या मुळांना हवा मिळते आणि त्या पिकांची वाढ चांगली होते. हो साहेब, माझ्या सोयाबीनमध्ये अजिबात पाणी साचलं नाही, पीक खूप चांगली वाढली BBF तंत्रज्ञानामुळे.
2: म्हणजे BBF तंत्रज्ञानामुळे पाणीनी बचत दिवस का.
1: आप्पा एकदम बरोबर बोलणार तुम्ही. BBF तंत्रज्ञानमुळे पाणीना योग्य वापर बी होस आणि जमीनमा ओलावा बी टिकी राहत बर. आणि त्यांमुळे काय होईन, तण बी कमी होणं, औषध आणि मजुरीना खर्च बी वाचणार होता म्हणा बोलता. वा रे वा, खर्च बी कमी उत्पादन बी जास्त. अगदी बरोबर बोलले नाना, BBF तंत्रज्ञानामुळे उत्पादनात 15 ते 25% वाढ होऊ शकते. पण साहेब यंदा ते हवामान बघ बदली जायला हो, कोठे जास्ती पाणी ते कोठे दुष्काळ सारखी परिस्थिती व्हावाय म्हणे. हो राम भाऊ, यालाच तर एल निनो प्रभाव म्हणतात. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण अनियमित होते आणि शेतीवर मोठा परिणाम होतो. मग सर, असा परिस्थितीमा BBF तंत्रज्ञान कसं उपयोगी पडत हो आपले. हे बघ राम भाऊ, जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून लगेच बाहेर निघून जाते. कमी पाऊस झाल्यास वाफ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो, मुळांची वाढ चांगली होते, जमिनीची धूप कमी होते, पिकांना हवामान बदलाचा ताण कमी बसतो.
2: पण सर, मी असं ऐकले BBF तंत्रज्ञाना करता BBF यंत्र लागस म्हणे. ते यंत्र आमच्याकडे नाही आहेत, गरीब शेतकरी आम्ही, मग आम्ही कसं करसूत.
1: एकदम भारी प्रश्न विचारा नाना तुम्ही. BBF यंत्र नाही राहो तरी बी तुम्ही BBF तंत्रज्ञान तुम्हाला वावरमा वापरू शकतस.
2: खर कस काय हो.
1: हे बघा, बैल चलित किंवा ट्रॅक्टर चलित साध्या टोकन यंत्राने सगळ्यात पहिले पेरणी करावी, त्यानंतर 21 दिवसांनी रेझरच्या साह्याने पिकांच्या 4 ओरीनंतर सरी तयार कराव्यात. त्यामुळे काय होईल, जल व मृदा संधारण व्यवस्थित करता येते. नाही ते काय करा ना, आपल्याकडे 3 दाती 5 दाती 7 दाती पेरणी यंत्र असतं का. समजा उदाहरणार्थ 5 दाती यंत्र आहे, त्या 5 दाती मधला दाता बंद कर द्या.

0: लावाना, म्हणजे काय होई, दर चार ओळीस नंतर एक ओळ मोकळी रास हो ना का ध्यान मा?
1: बरोबर साहेब, आणि ती जी मोकळी चारी रही तिना मास्ते सरी काढाणी मग, बरोबर ना?
0: अगदी बरोबर बोलला रामभाऊ तू. त्या ओळीत बळीराम नागर किंवा कोयप्याला दोरी बांधून सरी तयार करता येतात.
1: अरे वा, म्हणजे कमी खर्चामा बीबीए पद्धत वापरता येत बर.
2: याबरोबरच आजचा शेत शिवार हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

शेतशिवार शेतकरी बांधवांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.

0: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा. हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है.
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी

रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वलस्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणी
लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण

0: सामना स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी दोन हात करेल. त्यानंतर व्हँकुवर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. सुरुवातीला ऐकूया भाऊ कुर्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत निळोबाराय यांची रचना.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं अभिजित.

प्रसारभारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं, अभिजित लिमये यांनी संगीतबद्ध केलेलं, आरती प्रभू यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:45 वाजत आहेत. यानंतरचे 10 वाजेपर्यंतचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, ते आपण ऐकूया.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोपा चक्रवर्ती यांचं गायन राग यमन. विलंबित ख्यालाची बंदी शेक तालात, देहो दान मोहे द्रुत ख्याल तीन तालात, रटना लगी. तबला साथ प्रवीण करकरे, संवादिनी प्रकाश वगळ. राग यमन, कलाकार गोपा चक्रवर्ती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गोपा चक्रवर्ती यांचं गायन ऐकलं, राग होता यमन. विलंबित गत एक तालात, द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे तर हार्मोनियम साथ प्रकाश वगळ यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या OTT वेव्स प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊल. माफ करा, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस.
1: रसिक हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अहो अहो आहात का तुम्ही?
1: आले हा अण्णा?
0: अहो ऐकताय का?
1: हो हो वेळ झालीच आहे अण्णा, जरा वाफ उरली की आणते.
0: अहो फाटकापाशी रिक्षा थांबली आहे. कोणीतरी आलेलं दिसतंय. बघ

0: आहे का?
1: काय रिक्षा थांबली आहे, बघते हा कोण आहे ते. शिवाय आत्ता कोण आहे? कांता, तू कांते शहाणे अगं तू.
2: अगं हो हो, पुण्याला अगं लग्नाला आले होते. लग्न लागलं आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला बाई. म्हटलं या ट्रीप मध्ये तुला गाठायचंच. अविनाशला म्हटलं तू आणि तुझी मुलं काय हवा तो गोंधळ घाला, मी चालले आणि अगं मी आले पण.
1: शाबास. अगं पण येणारच होतीस तर आधी कळवायचं नाही का? घ्यायला नसते का आले मी स्टेशनवर?
2: अगं म्हणून तर नाही कळवलं, म्हटलं तुझ्या सकाळच्या घाईत हे आणखीन काम नको, रिक्षावाले देतात पत्ता शोधून.
0: बापरे अगं रिक्षावाला तू बाहेरच थांबलाय की?
2: ए माझ्या वरच्या पाकिटात तेवढी मोड नव्हती हा म्हणून मी.
1: बसा आपण, मी देऊन येते पैसे.
2: नको बाई, उगाच तुझ्या सासरच्यानं वाटायला नको, काय फुकटी मैत्रीण आली आहे म्हणून.
1: पैसे देते म्हणजे तुझ्या पाकिटातलेच देते म्हटलं मी.
2: नाही बदललीस तू, नाही बदललीस तू.
1: आणि इकडे

0: आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला बाई. म्हटलं या ट्रीप मध्ये तुला गाठायचंच. अविनाशला म्हटलं तू आणि तुझी मुलं काय हवा तो गोंधळ घाला, मी चालले आणि अगं मी आले पण.
1: शाबास. अगं पण येणारच होतीस तर आधी कळवायचं नाही का, घ्यायला नसते का आले मी स्टेशनवर.
0: अगं म्हणून तर नाही कळवलं, म्हटलं तुझ्या सकाळच्या घाईत हे आणखीन काम नको, रिक्षावाले देतात पत्ता शोधून.
2: बापरे अगं रिक्षावाला तू बाहेरच थांबलाय की.
0: ए माझ्या वरच्या पाकिटात एवढी मोड नव्हती म्हणून मी.
1: बसा आपण, मी देऊन येते पैसे.
0: नको बाई, उगाच तुझ्या सासरच्यांना वाटायला नको, काय फुकटी मैत्रीण आली आहे म्हणून.
1: पैसे देते म्हणजे तुझ्या पाकिटातलेच देते म्हटलं मी.
0: नाही बदललीस तू, नाही बदललीस तू.
1: आणि इकडे आणि इथे कुणाला काय वाटेल याची काळजी करू नकोस, काही वाटून घ्यायला सुद्धा कोणी घरात नाही इथे.
0: एक्सलंट, म्हणजे आता तू आहेस, मी आहेस आणि आपली मजबूत तोंड नाहीत बडबड करायला.
1: आधी चहा टाकू की आंघोळ बिंघोळ करणार आहेस.
0: आंघोळ बिंघोळ मी काहीही करणार नाहीये आणि तुलाही काही करू देणार नाहीये.
1: अगं
0: बघ, जे काही 10-12 तास मिळणार आहेत ना त्याच्यात आपण ना.
1: काय 10-12 तास एवढ्यासाठी आली आहेस तू का? का आपल्या पदकमलांची माती लावून आमची कुठी पवित्र करायची होती?
3: वत्से, आपला सुखमय संसार पाहून नेत्र निभवायचे होते.
0: बाय ग, उद्या रात्रीची नागपूरची तिकीट आहेत आमची, लग्नाच्या गडबडीत मी.
1: कोणाचं लग्न होतं एवढ्या लांबवर आलायत ते?
0: अगं माझ्या मामी नंडेचं.
1: असोय,
0: मुलगी दिल्लीची,
1: हा
0: मुलगा लंडनचा.
1: बर,
0: आणि लग्न मात्र पुण्यात. नेहमीचाच मामला आहे हा. पृथ्वीच्या कोणत्याही टोकाचे मराठी नवरा नवरी असोत, लग्न करायला तेवढे अचूक पुण्यातच कडमडतात.
1: खरं
0: तुझं आणि संजूचं नाही का, पुण्याला लग्न आणि

0: सॉरी हाँ रिवा,
1: हो तू बस ना, मी येतेच.
0: ती काय पूजा बिजा चालली आहे ना, ती आवरून घेवाय लवकर.
1: पूजा? पूजा कुठे ग?
0: मग हा दिवा कसला लावलाय तिकडे?
1: तो होय, तो तिचा फोटो आहे, सान्यांच्या बायकोचा.
0: ओ, आज काही श्राद्ध बिद्ध आहे का त्यांचं?
1: नाही, हे लोक रोजच सकाळी दिवा लावतात तिच्या फोटो पुढे. अगं कित्येकदा तो रात्रंदिवस चालूही राहतो.
0: किती वाईट सवय ना आपल्या लोकांना, जाणाऱ्याला पुरतं जाऊ सुद्धा देत नाहीत, उगाच फोटोत बिटोत पकडून ठेवतात, सारखी त्यांची आठवण जागती ठेवतात.
1: अगं पण
0: जे विसरायला हवं ते अट्टहासानं स्मरत राहायचं, मला नाही आवडत बाई.
1: हे बघ, ज्याची त्याची दृष्टी वेगळी. सान्यांना, त्यांच्या मुलांना म्हणशील तर खरंच जाणवत असेल तिची उणीव. पण अगं इथली गडी माणसं सांगतात ना मला, फार चांगली होती म्हणे ती, पण कॅन्सरनं हाल हाल केले तिचे. गेली ना तेव्हा या फोटोतल्यापेक्षा अर्धी झाली होती म्हणे बिचारी.
0: तेव्हा तू पण आणलाशील नाही संजयचा एखादा फोटो?
1: नाही.
0: बाकी त्याच्या फोटोना काय तोटा असणार म्हणा, त्याची हौस उत्साह सगळंच अचाट होतो बाई. किती मजेत गेले नाही आपले तेव्हाचे दिवस, सगळे तरुण होतो हां, म्हणजे अजूनही आहोत हां, पण तेव्हा म्हणजे हल्लीच्या भाषेत महातरुण वगैरे काहीतरी होतो. काय त्या पार्ट्या, त्या पिकनिक्स, रात्र जागणं, फुटकळ पैजा, फालतू विनोद, वेड्यासारखं हसणं, काय मजा नुसती ग, सॉलिड दंगा केला नाही आपण?
1: आमच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला ना, त्याआधी सुद्धा सारखे खिदळत होतो आम्ही. व्हीलपाशी असा संजय बसला होता आणि अशी इकडे मी ओला हरभरा सोडून त्याच्या हातावर दाणे ठेवत होते. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. संजय असं मी म्हणेपर्यंत
0: रेवा सॉरी, चुकलं माझं, मी नको काढायला होता हा विषय आता.
1: अगं ज्याच्या बरोबर 17-18 वर्ष संसार केला, अगदी स्वर्गीय सुखाचा बिखाचा नसेल कदाचित, पण चांगला जीव लावून संसार केला, त्याचा विषय मुद्दामून काढावा लागत नाही कांता. अगं तो असतोच, पुरून उरतो.

0: इतका पुरतो इतका उरतो की क्षुल्लक फोटो बिटोचं काय घेऊन बसायचं एवढं। शिवाय माझं तर सगळंच विपरीत होतं। एवढ्या प्रौढपणे नव्या घरात नव्या माणसात स्वतःला जागा करून घ्यायची मारामार, त्यात आणखी आपल्या भूतकाळाची गर्दी कुठे करा। म्हणून सगळं लटांबर आईकडे ठेवून एकटीच आले। मागून पुढून लख कोरी पाटी, रेघा ओढा नाहीतर चरे पाडा।
1: कोरी पाटी, मग इथली लोक नेमकं काय काढताय तुझ्या कोऱ्या पाटीवर?
0: ते तूच बघ आणि ठरव। बघ, मी अण्णांना पेज देऊन येते। हा
1: अण्णा, हे कोण आणखीन?
0: माझे सासरे, पलीकडची खोली त्यांची आहे।
1: अगं पण मगाशी काय म्हणालीस की घरात कोणीच नाही आहे म्हणून, फक्त आपण दोघी?
0: ते बरोबरच होतं। मुलं शाळेत, साने बँकेत, अण्णा आपल्या पलंगावर, हालचाली गरजेपुरतीच, म्हणजे असून नसल्यासारखंच नाही का? पण मी आपली ठराविक वेळी त्यांचं चहा खाणं गरम पाण्याची पिशवी वगैरे पोचवत असते। आता आजच अगं जरा उशीर झाला मला।
1: अगं म्हणजे
0: अगं नाही, म्हणजे तसं असं पहिल्यांदाच असेल। पण
1: होऊ दे ग, अगं असं काय करतेस तू? पिरियड बंक करणाऱ्या मुलीसारखं ओशाळवाणं।
0: अगं नाही पण वेळ,
1: अगं काही बिघडत नाही रेवा, थोडं मागे पुढे झालं तर। हां, एवढी काय आपली वेळ सांभाळायची?
0: हे बघ, आयुष्यानं एक आपली वेळ सांभाळली नाही म्हणून आपण इतरांच्या सांभाळून येत असं थोडंच आहे।
2: ए, मी आले ग।
0: अगबाई, राणी आली वाटत।
2: ये ये राणी।
1: हॅलो राणी, मी कांता मावशी बर का?
2: हाय, मी राणी साने।
1: शाळा सुटली?
2: नाही, सोडली, अर्धा तास अगोदर सोडली। आज टीचर लोकांची काहीतरी सभा होती, नाहीतरी शेवटचा पिरियड बोरच होता।
1: शेवटचा आज? अगं आमच्या मुलांना सगळेच पिरियड्स बोर असतात, काही काही तर वैताग भंकस किंवा पीळ सुद्धा असतात।
3: अगं हे काय चाललंय काय तुझं फिरक्या घेणं?
2: ए, भूक लागली आहे, काहीतरी छानसं खायला दे ना।
3: हे बघ राणी, आता खायला बिला नाही, हं आता एकदम जेवायचंयस।
2: एकदम म्हणजे?
3: अगं म्हणजे बाबा बँकेतून आल्यावर।
2: ओ नो, एवढा वेळ थांबायचं?
3: एवढा वेळ कसलं आलंय, रोजच्यासारखंच आजही करूया। आता पाठोपाठ राजा येईल, बाबा येतील, सगळे होतीलच ना मग इथे। मग आपण छानपैकी गप्पा मारत जेवण करूयात।
2: रोज तर म्हणतेस जेवताना बोलू नये म्हणून।
1: अगं मगच उलट म्हणेल, जेवताना बोला बोला या नव्या मावशीशी, गप्पा मारा। काय करेवा
2: हो ना? पण फार उशिरापर्यंत नको, मला दुपारी एका मित्राच्या वाढदिवसाला जायचंय, त्याच्यात होमवर्क व्हायला पाहिजे। ए, माझ्या नव्या फ्रॉकला इस्त्री असेल ना?
3: हो ग असेल, आणि नसली ना तर करून देईन मी।
2: दॅट्स लाईक अ गुड गर्ल। पण जेवण?
3: अगं वाढते म्हटलं ना,
1: फारच लाडोबा दिसते हे प्रकरण।
3: सगळ्यांचीच आहे, हिच्या लहानपणीच तिनं अंथरून धरलं, तो धसका आत्ता आत्तापर्यंत होता तिच्या वागण्यात।
1: आणि थोरला पण आहे ना ग तो?
0: त्याचं सगळंच विचित्र आहे, ती जाताना त्याचं बालपण घेऊन गेले आणि मोठे पण पुरेसं आलेलं नाही। बाकी तू बघशीलच म्हणा। चल तुला मागची खोली दाखवते, तिथे सामान ठेवून आवरून ये, तोवर मी अन्न गरम करून पानंबिनं घेऊन ठेवते, म्हणजे साने आल्यावर संकोच नको ना वाटायला।
1: कमाल आहे, मला कसला संकोच वाटणार, बाकी साने बोलके आहेत ना ग?
0: हो खूप आहेत, अगं बाहेरचं सगळं सांगत बसतात, माणसं हवी असतात त्यांना। संजयलाही हवी असायची, फरक इतकाच की संजयच्या संसारात।
4: मला भूक लागली, लवकर काहीतरी खायला दे।
0: अगं भाई राजा पण आला वाटतं। अरे पण 10 मिनिटं थांबशील ना, आपण सगळे एकदम जेवूयात।
4: मला भूक लागली।
0: अरे झालं झालंच आहे, थोडं गरम करते आणि मग आपण बसूयात ना।
4: मला कार चालेल।
0: अरे हो, पण माझी मैत्रीण आली आहे, जरा आपण नंतर बसूयात। हं 10 मिनिटं थांब। ही कांता माझी मैत्रीण, आजच पुण्याहून आली।
1: हॅलो राजा।
5: नमस्कार।
0: हिचा मुलगा पण तुझ्या एवढाच आहे बरं का? टेनिस खूप छान खेळतो, बरीच बक्षिसं मिळवली आहेत त्यात। मी तिला म्हटलं आमची मुलं सुद्धा हर हुन्नरी आहेत। अरे हे काय, हे ताट घेऊन कुठे चाललायस तू, असं काय करतोयस राजा? अरे
5: मला शांतपणे जेवायचंय।
0: अरे पण
5: समजलं।

0: वा, मस्त जेवण झालं रे वा.
1: चला जरा अर्धा तास बसू शांतपणे, मग आहेच आपली बँकेत वारी.
0: म्हणजे पुन्हा दुपारी बँक असते, शी बोरिंगच नाही का?
1: पापी पेट का सवाल आहे, जायला पाहिजे.
0: आमच्याकडे अविनाशचा तर फार आग्रह असतो बाई. ऑफिसमध्ये एकदा गेल्यावर कितीही वेळ थांबावं लागलं तरी चालेल, पण पुन्हा जायला नको. त्याला मुळे आवडतच नाही एकदा घरी आलं की कुठे जायला.
1: मलाही आवडत नव्हतं, पण ही फार आजारी झाली तेव्हा मीच मुद्दाम मागून घेतली ही डबल शिफ्ट शाखेकडं. तेवढंच घरी येऊन हिच्याकडं, मुलांकडं, घराकडं बघता यायचं. पण आता ह्या असताना खरं म्हणजे दुपारी माझी घरी येण्याची काहीच गरज नाही आहे. इथं सगळ्यांचंच सगळं चोख होतं. पण आता वळण पडलंय ते पडलंय. तुमच्या मैत्रिणीला जरा संध्याकाळी फिरायला वगैरे घेऊन जा मस्तपैकी.
0: संध्याकाळी? चेगोबाई मला संध्याकाळी निघायला हवं हो.
2: अरे तू ठीक म्हणशील ग, आम्ही सोडायला हवं ना.
1: तेच ना, प्रश्नच नाही. अरे एवढ्या लांबवर यायचं, ते काय फक्त तोंड दाखवायला यायचं
2: मग काय तर.
1: छे छे,
0: हे बघा एवढं यायला मिळालं ते काय कमी आहे का? तशी ही पत्र पाठवते हा, म्हणजे कधी मधी पण पाठवते. तुम्हा सर्वांविषयी कळत, पण पत्र वेगळं आणि प्रत्यक्ष भेट वेगळी.
2: हो
1: कधी
0: तुम्ही भेटला, तुमचं घर पाहिलं, आता हिच्याविषयी काही काही म्हणून काळजी उरली नाही मला.
1: बापरे, म्हणजे आधी तुम्हाला यांची काळजी बिळजी वाटत होती की काय?
0: काळजी नाही, पण तुम्ही सगळे एकदा या ना आमच्याकडे, सगळ्यांच्या ओळखी होतील, रेवालाही बदल होईल. काय रेवा,
1: केव्हाही येऊन घेऊन जा यांना. आधीपासून ठरवलं तर सगळे मिळून जाऊ जवळपास ट्रिपला कुठंतरी, नाही का? तेवढाच सगळ्यांना चेंज. काय रे राजा, जाऊयात का? यंदा तुझी 10वी आहे, ती संपली की मोठी सुट्टी मिळेल तुला, नाही का? तिच्यात आपण या मावशी सगळे मिळून एखादी छानपैकी ट्रिप काढूयात, काय म्हणतोस?
3: बघू.
2: हो ना, नाहीतरी गेल्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हा मंडळींना कुठे जायला यायला मिळालं नसेल.
1: नाहीच मिळालं.
3: नाही मिळालं म्हणून काय राहिलं का? अरे आम्ही नाही कोणाच्या दारात गेलो,
2: पण
3: आमच्या घरात आम्ही सुखात होतो.
1: राजा
3: मी जातोय.
2: राजा
1: हे बघ. अरे
2: अरे पण
1: अरे हो बरं का, तुम्हालाही मीटिंगला जायचं होतं, आत्ता आठवलं, शाळेची मीटिंग होती ना.
2: मीटिंग? अभी खरंच की विसरलेस, फार विसरले बघा.
1: हा आणि फोन करून टाका.
2: हो आत्ताच.
1: आपले ते बाबूराव असतीलच बघा शाळेमध्ये.
2: हो हो.
1: का करू मी?
2: नाही नाही मी करते, तुम्ही घ्या विश्रांती.
1: हा
2: मी सांगून टाकते त्यांना.

0: आता मला लोळायला मिळते. हे कसलं ग कमिटी मीटिंग, हे काय नवीन काढलंस तू?
1: हे बघ, सान्यांच्या आजोबांनी ना ह्या गावात एक शाळा काढली. सान्यांपैकी कोणी ना कोणी शाळेच्या कमिटीवर असतंच. ती होती, आता माझं नाव घातलंय. मलाही वाटलं नवख्या गावात बरा असा एखादा प्लॅटफॉर्म असणं. जायला लागले मग.
0: खरंय ग, खरंय.
1: अगं नीट बैस की आरामात.
0: मी बसते ग, आणि तू?
1: मी बसते नाही इथेच. राणोबा दहा दहा ये जा करतीलच. ते रोजच आहे बघ, बेल फोन माणसं, ह्यात वेळ कसा गेला समजतही नाही बघ.
0: सहा सात महिने झाले असतील नाही का तुला इथे येऊ?
1: सहा सात महिने? दहा होऊन गेले बाई, दहा महिने आहेस कुठे? गेल्या वर्षी ह्या सुमारालाच तर सान्यांची जाहिरात आली होती. आईने ती बघितली, पत्र टाकलं आणि भराभर सगळं जुळत आलं. खूप टेन्शन आलं होतं बघ. वाटायचं कसं जुळेल, कसं निभेल.
0: छान चाललंय की?
2: मलाच थोडं उशाळ वाटतंय.
0: एवढी लांबनं आले मी, पण तुझ्या मुलांना खाऊ बिऊ काही आणला नाहीये.
1: अगं काहीतरी काय,
0: पण तुला साडी आणली आहे जाताना त्याची आठवण कर.
1: साडी?
0: नाहीतर मी गाडावर बोलेन आणि मूळ मुद्द्याचं विसरेन.
1: अगं साडी कशाला हवी आहे, इथे आहेत ना त्याच नेसल्या जात नाहीयेत.
0: तिच्यात वाटत.
1: कपाट भरलंय. अगं ती जाण्यापूर्वी राजाची मुंज झाली होती ना, मुंजीत आलेले आहेराच्या साड्या कोऱ्याच्या कोऱ्या.

0: पाहिलेत. सान्यांनी आल्या आल्या तिचं कपाट दिलं मला वापरायला.
1: देवा, या बांगड्या आणि मंगळसूत्रही तिचंच आहे?
0: हो. अगं, अण्णांनी सरळ लॉकरवर माझं नाव घालून टाकलं. मी उघडत नाही कधी फारसं, पण म्हटलं तर ते सगळी माझंच.
1: चांगली माणसं आहेत नाही तशी?
0: हो, खूप चांगली आहेत. ए, बंटी कसं आहे गं? संजय खूप लाड करायचा त्याचे. ए, तो खूप उंच झाला असेल ना
1: बंट्यानं? अगं, नुसती उंची वाढतीये त्याची, बाकी प्रगती म्हणशील ना तर शून्य.
0: काहीतरी काय
1: अगं, हट्ट तर विचारू नकोस. तरेवाईक पण आता इतकं अंगात आहे ना, कधी कधी इतकं डोकं फिरतं ना माझं, पोटची आहेत का वैरी आहेत हे कारटी असं वाटतं मला.
0: म्हणूनच असतील, त्रास देण्या इतकी सुद्धा जवळीक वाटावी लागते माणसाला.

0: म्हणजे राजाराणीच्या बाबतीत
1: नाही काही नाही. हे बघ आता पड बघू तू 15 मिनिटं शांत, मग चहा पिऊ आपण आणि मग स्टँडवर जाऊन बघू.
2: विषय बदलू नकोस रेवा तू. तुला इथं कोणी उपरेपणा जाणून देत आहे का?
1: छे ग, जरा सुद्धा नाही.
2: मग अण्णांकडून काही दुरावा होतोय का? हे बघ, ही म्हातारी माणसं असतात ना, त्यांचे विचार जुने असतात. अगं
1: अगं, अजिबात नाही. उलट ते आणि साने दोघंही मुलांना सारखी सांगत असतात, ह्यांचं ऐकत जा, यांना त्रास देऊ नका.
2: मग तू असं का म्हणालीस?
1: सगळा माझ्याच मनाचा खेळ ग. पुढ्यात पंचपक्वांना आलं तरी ताट उष्ट आहे हे विसरेल का? सांग ना. आणि मग इथे तिथे खरकटं पडलं होतं म्हणून तक्रार तरी करवेल का? जाऊ दे, उगाचच नसत्या वळणाला लागल्या गप्पा आपल्या.
3: ए, पटकन माझे कपडे दे ना.
1: अगं बाई, राणी म्हणजे काय, निघालीस तू?
3: हो, आभाळ जाम भरून आले, केव्हाही पाऊस सुरू होईल.
1: अगं,
3: आणि एकदा पाऊस सुरू झाला की तू मला काही घराबाहेर सोडायची नाहीस.
1: बघ राणी,
3: त्यापेक्षा मी आधी पळते.
2: अगं पण वाढदिवसाला इतक्या आधीपासून जाऊन काय करणार तू?
3: मित्राकडे जाणार आणि त्याच्या आईची नजर चुकून मस्तपैकी पहिल्या पावसात भिजणार. येस.

0: छे बाई, आज या पावसानं अगदी ताळतंत्र सोडलं, तिघही घराबाहेर आहेत आणि किती भिजलेत कोण जाणे.
1: हा असला प्रकार इथं नेहमी होतो?
0: कसला प्रकार ग?
1: अगं पावसाचा.
0: नाही बाई, मी इथे आल्यापासून तरी पहिल्यांदाच बघते अधिंगाणा. या वाऱ्या वादळात तू कसली पुण्याला जाणार होतीस ग? हां, उगाच कुठे अडकून पडली असतीस म्हणजे. इकडे आम्हाला काळजी आणि तिकडे त्यांना.
1: बाकी आता तिकडे फोन लागला नाही ना तर त्यांची काळजी काही चुकत नाही म्हणा. मुलं तर आई आई म्हणून क भंडावून सोडतील ना त्यांना.
0: ए, एवढी कुठे लहान आहेत आता ती.
1: अगं नसू देत ना, आपण आई लागतेच ना पदोपदी. सारखा त्यांचा ससेमिरा असतो मागे. ऐग ऐग, कधी कधी तर मी इतकी वैतागते ना, तंबी देते. पुढच्या तासभर घरात कुणी आई आई असं जरी केलं ना तर याद राखा.
2: ए पटकन दार उघड.
0: अहो बाई, राणी आली आहे वाटतं. अहो एवढ्या पावसात काय झालं असेल यांचं? आणि हे काय, तुम्ही दोघं कुठे भेटलात?
3: छे छे, भेटलो नाही. मीच जरा 15 मिनिटं अगोदर निघून हिला मित्रांकडे घ्यायला गेलो. करणार काय?
0: मी विचारच करत होते ही आता कशी येईल म्हणून.
2: राहुलच्या आईने मला नसतं सोडलं म्हणा, पण बाबा आले म्हणून. अगं डोकं पुस ना, जाम भिजली आहे मी.
0: हो थांब थांब, टॉवेल देते हा तुला. थांब थांब जरा.
2: मग तुझा पदर कशासाठी आहे? अगं दे ना इकडे पटकन.
0: हो अगं पुसते पुसते. हा थांब, हे बघ. अगं हे काय शिंकतेस काय? हा थंडी बसते ना, आज जाऊन कपडे बदल बघू आधी. जा जा.
2: हो
0: चला, सगळ्यांसाठी गरमागरम आल्याचा चहाच करते आता.
3: हे काय, राजा पण घरात नाहीये?

0: दुपारी गेलाय तो आलाय कुठे अजून?
1: गेलाय कुठे?
0: आधी क्लास होता आणि मग एखादा मित्र असेल. राजा याला भिजतच आलाय.
1: ये रे,
0: किती भिजलायस तू. हे राजा, अरे हे बघ, पूस बघू. हा हा, पूस आंग आधी.
2: नको टावेल.
0: अरे नको काय म्हणतोयस, आजारी पडशील ना. पूस बघू.
1: पूस नीट.
2: अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: हे बघ, तू आधी डोकं पूस बघू, नाही तर आजारी पडशील.
2: मी काय विचारतोय, अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: अरे हो बाबा, सगळं नीट आहे. तू पूस बघू आधी डोकं.
3: नीट आहे म्हणजे घरातलं. हं, बाहेर सगळा आनंदच आहे. माहिती नाही आता गोंधळ कधी थांबतो आणि कधी एसट्या धडपणे सुटतात आणि कधी मी घरी पोचते.
1: अहो सुटतील उद्या सकाळी, आम्ही थांबा म्हणून थांबला नसतात. पावसानं थांबवलंच की नाही तुम्हाला शेवटी?
2: गावात खूप ठिकाणी वीज नाही
0: आहे. आपल्याकडे तरी कंदील वगैरे धड आहेत ना? नाही, मला कधी लावायची वेळ आली नाही ना, म्हणून विचारते.
2: नाही आहे काही, वीज गेली की आम्ही सगळे मिठ्ट काळोखात बसून राहतो.
1: राजा, काय बोलतोस तू?
2: असं काय विचारते ही?
1: हे बघ, जा हा, आज जा नीट डोकं पुसून घे, कोरडे कपडे घालून चहा घ्यायला ये. आणि राणी, बरं का आजोबांनी स्वेटर घातलाय का बघ.
4: हो,
1: जा उठ, चल चल, नसला तर त्यांना वरच्या कपाटातला काढून दे. चल जा. तुमच्या छोट्याशा भेटी त्या पावसानं फार विघ्न आणली बुवा. नुसतं घरातच बसून राहावं लागतंय.
3: असं देऊ, तुम्ही कशाला वाईट वाटून घेतात?
1: नाही तर काय,
3: बरंच झालं की एका अर्थानं घरातली सगळी मंडळी एकत्र भेटतात त्या निमित्तानं. निवांत गप्पा टप्पा होत आहेत, असा योग तरी कधी येणार
1: काय? पण आता आमच्या लहान गावामध्ये अजूनही बरंचसं तसंच वातावरण आहे. इथे शहरी धकाधक तशी कमीच. तुमच्या मैत्रिणीलाही सुरुवातीला खटकलं असेल हो, पण त्यांनी पटकन जुळवून घेतलं.
3: मग मैत्रीण कोणाची म्हटलं?
0: काय गं उगाच, एवढी काही खाल्ली अन्नाला जागायला नकोय. हा
5: बाबा, हो बाबा, इकडे या पटकन.
1: अगं काय गं, काय झालं?
5: आम्ही नाही सांगणार. हो लवकर या बघायला.
1: अगं पण
2: काही नाही, बेडूक आला असेल एखादा.
5: नाहीच मुळी, दुसरं कोणीतरी आलंय.
0: अहो बघा ना कोण आहे ते.
1: काय बघतो, ही राणी सुद्धा ना छोट्याशा गोष्टीचं एवढं अवडंबर माजवते की काही विचारायची सोय नाही.
5: काय म्हणालात बाबा, काही ऐकू येत नाहीये पावसाच्या आवाजात.
2: ते म्हणाले तू वेडी आहेस, वेडी.
3: अरे थांब ना रे, ती एवढ्या उत्साहाने काय सांगते ते ऐक तरी. काय आहे ग बाहेर?
5: मावशी, कुत्र्याचं पिल्लू. पी आय एल एल ओ ओ, पिल्लू.
1: हा तिच्या एवढंच ना राणी.
2: ही राणी पण किती पोरकटासारखी वागते. पिल्लू काय पिल्लू?
5: हो बाबा लवकर या ना बाहेर, बघा ना ते किती थर थर कापते. पार भिजलंय होते. ए जरा जुना फडका किंवा टॉवेल देतेस. ए राजा, अडगळीच्या खोलीत जुनी पोते आहेत ना रे.
2: आता पोत्याचं काय करायचंय तुला?
5: अरे याच्यासाठी अंथरूण घालू, जमीन गार लागेल ना त्याला.
1: अरे म्हणजे काय आता हे लचाण आता घरी येणार का काय आपल्या?
5: थंडी वाजते. मग पावसात भिजायला सांगितलं होतं कोणी? वेडा.
1: पोतं बीत काही नकोय, काय लागेल ते बशी दोन बशा, गरम दूध द्या आणि पाऊस थांबला ना की हाकलून लावा त्याला एकदा.
5: पण अहो बाबा, बाबा प्लीज, एवढ्या पावसात कुठे जाणार होते?
1: नाही काही नाही,
5: सांगा ना बाबा. केवढंस आहे हो बिचार, हरवलंय आधीच, पार भेदरून गेले.
1: आपल्याला नकोय.
2: आणि मुद्दाम पत्ता शोधत तुझ्या आश्रयाला आलंय.
5: ए तू गप रे, सारखं मध्ये मध्ये बोलू नकोस. आता आलंच आहे तर आपण पाळलं तर त्याला.
1: माफ करा, एवढी दोन माकडं पाळली ना तेवढी पुरेशी आहेत मला.
0: ए राजा, तुला कुत्रा आवडतो की नाही खरं सांग बघू.
1: काही लाडीगुडी नकोय बरं का, कुत्रा नुसता आवडून चालत नाही. अरे पण त्याची खूप भरपूर ताबेदारी करावी लागते.
0: हो
1: बरं का, भाकऱ्या बडवाव्या लागतात ना त्यांना समजतं बरोबर.
5: हो का रे टॉमी, तू खातोस भाकल्या?
2: ही टॉमी नको म्हणू.
5: मग काय म्हणू म्हणावं, विकी, बॉबी की टायगर?
2: झाली आता सगळी नाव. आपण त्याला प्रताप सिंह म्हणूया.
3: तो कुत्रा आहे ना, मग त्याला सिंह काय म्हणतोस?
2: सिंहासारखा रुबाबदार कुत्रा, प्रताप सिंह. काय बाबा कसा आहे चॉईस?
1: अगदी भिकार.
2: जाऊ द्या, तुम्हाला विचारण्यात अर्थ नाही. ए तुला काय सुचवायचंय?
0: मी अजून तसा काही विचारच केला नाहीये.
1: माझा विचार म्हणाल तर तसा मस्त पैकी पक्का आहे बरं का. ते लचाण घरात नको
5: बाबा.
1: हे बघ पाऊस थांबला की सोडून द्यायचंय त्याला.
5: असं नका ना म्हणू बाबा प्लीज. अहो बघा ना त्याच्याकडे, आपला वाघ्या कसा कावरा बावरा बघतोय सगळ्यांकडे.
2: वाघ्या?
5: मग कोणाचं

0: पाहिजे सर्वांनी सांगा बरं.
1: काय करताय रे सगळे मिळून, मला नीट कळत नाहीये.
2: अण्णा बरं का, आपले कुलदीपक कुत्र्याचं बारसं करतायत. आता तुम्हालाही काही नाव सुचत असेल तर तुमचंही होऊन जाऊ द्यात.
1: जय हे नाव कसं वाटतंय.
3: का ग एकटीच अंधारात बसलीस?
4: काही नाही, ठीक आहे, चल ना.
3: अगं मी म्हटले ही कुठे सगळे गायब झाले कळलंच नाही, आणि पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही.
4: त्याची तीच तर मजा असते, धो धो पडतो. पण हवा तिथे पडेलच असं नाही.
3: रेवा, हे बघ माझ्यापासून काही लपवू नकोस. काय झालं?
4: तरी ते आपलं आपण इथं आले.
3: कुणाबद्दल बोलतेस तू?
4: ते कुत्र्याचं पिल्लू ग, ते आपलं आपण आलं इथं, वाट चुकून भिजलं म्हणून आडोशाला आलं. बाहेर रखडत होतं ते ह्याने आत आणलं.
3: तू काय बोलतेस रेवा, मला नीट समजत नाही आहे.
4: खास काही नाही ग, उगाच मनात आलं. चुकून माकून घरात आल्याला 10 मिनिटं झाली नाहीत, तर त्याच्या नावाची केवढी उठाठेव पडली सगळ्यांना. आणि मला इथे येऊन 10 महिने झाले ग, थोडे थोडके नाहीत, 10 महिने. मला एखादं नाव असावं असं नाही वाटलं कोणाला. कबूल आहे, मला कोणी आई नाही म्हणणार, कबूल आहे. पण ताई, माई, अक्का, नन्नी, वहिनी काहीतरी म्हणाल की नाही. मला कपडे, दागिने, प्रतिष्ठा, मान, पैसा सगळं धो धो दिलं ग ह्या लोकांनी. पण त्याआधी एक साधंसं नाव दिलं असतं.

0: रसिक हो, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सहभागी कलाकार सुधीर मुंगी, जयश्री कुलकर्णी, मानसी वझे, अवंती चितळे, जुईली गोरे आणि राजीव कुलकर्णी. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य पाऊस आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.